आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अहो ऐकलत का?
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: नमस्कार, मी मोनाली सावागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
1: दीवाना

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्यापूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार रसिक मित्रांनो, मी प्रकाश फासे, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। कालच्या भागात आपण पाहिलं होतं की गाण्याची मैफल रंगलेली आहे, नरेंचा सत्कार, दाशरथी हा त्याचा जो मित्र आहे त्याच्या आई वडिलांनी स्वयंस्फूर्तपणे केलेला आहे, देवाच्या गळ्यातली घालायची माळ त्याच्या गळ्यात घातलेली आहे, मातेनी मित्राच्या आईने त्याची दृष्ट काढलेली आहे, कडाकडा बोट मोडली आहे आणि धन्य ती धन्य माझी भुवनेश्वरी असा त्याच्या आईचा गौरवोद्गार काढलेला आहे। इथपर्यंत आपण आलो होतो। आणि रसिकांनो, मी पुन्हा तुम्हाला रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावरून कालची एक आठवण देतो की आज आपल्या एका शोकमग्न प्रसंगाला, एका दुःखद घटनेला सामोरं जायचंय। थोडीशी मनाची तयारी ठेवा, भावनांना आटोक्यात ठेवा। मी प्रकाश फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याच्यातून आपल्याशी रोज संवाद साधतोय। आज आपण पाहू शोकमय घटना, त्याचे झालेले परिणाम आणि त्याने झालेली नरेंद्रची स्थिती। सगळेच नरेनला पुन्हा पुन्हा आग्रह करत होते, आता तर स्त्री वर्गाकडून खास फरमाईश आली होती, अजून एक दोन गीत गा। नरेंद्रची मनाची तयारी नव्हती, घराकडे ओढ घेत होत, काहीतरी अघटित घडतंय अशी कुठेतरी मनाला जाणीव होत होती। पण मित्रांचा, त्यांच्या मातांचा, भगिनींचा, समस्त महिला वर्गाचा आग्रही मोडवत नव्हता। नायला जाणे तनपुरा हातात उचलला, तेवढ्यात दाराशी काहीतरी गडबड झाली। त्यातही त्याच्या नावाची चौकशी होत असल्याचं त्याच्या कानावर आलं। मग मात्र त्याने तनपुरा खाली ठेवला आणि दाशरथीला विचारलं, अरे बघ रे, बाहेर कोण आहे, कोण आहे? इतक्यात बाहेर गेलेला शिशिर आत आला आणि तो नरेनला म्हणाला, नरेन भैया, तामू आणि हबू आलेत घरून, काहीतरी तातडीचा निरोप आहे वाटत। कोण आला म्हणालास? मित्राने विचारलं। त्यावर त्याला डोळ्यांनी खून करीत शिशिर म्हणाला, अरे हबू दत्त आणि तामू नरेनचे काका आलेत, म्हणतात विश्वनाथ बाबूंची तब्येत एकाएकी बिघडली आहे आणि नरेनला ताबडतोब घरी आलं पाहिजे। एका निरोपात रंगाचा बेरंग झाला, सगळ्या गोष्टींचा विचका झाला। त्या सगळ्या गडबडीत नरेन मैफल सोडून, दारातून घर सोडून केव्हा बाहेर निघून गेला हे कोणालाच कळलं नाही। सगळ्यात पहिल्यांदा शिवनाथ बाबू भानावर आले, काय आहे रे, काय झालं? नरेनच्या घरून तातडीचा निरोप आला म्हणून तो निघून गेलाय। काय निरोप आहे? आता मात्र शिशिरला राहवलं नाही, कारण खरा निरोप आणि त्यातलं तथ्य फक्त त्यालाच माहीत होत। तो शांतपणे गंभीरतेने म्हणाला, फार भयंकर गोष्ट घडली आहे बाबूजी, नरेनवर फार मोठं संकट आलंय, अरिष्टच कोसळलंय। त्याचे आवडते बाबूजी विश्वनाथ दत्त महाशय आत्ता अर्ध्या तासापूर्वी हृदयविकाराच्या आघाताने हे जग सोडून गेलेले आहेत। काय? जमलेले सर्वजण एकाच शब्दात ओरडले। तेवढ्यात दाशरथीची आई आली, काय ऐकलं मी, हे खरं आहे का? अहो माझी भाग्याची भुवनेश्वरी, असं म्हणायला अजून उणीपुरी 10-12 मिनिटं देखील झाली नाहीत। आई जगदंबिके, कशी एवढी निष्ठुर झालीस पोरावर? पुढच्या 5-10 मिनिटातच सारी आमोद सभा, आनंद सभा ओस पडली, रीती झाली. पळभर हाय हाय करणारे म्हणणारे दत्ताच्या घरचं गोडदोड खाऊन आपल्या मार्गी लागले आणि अघटित दुःख स्वप्नाचा हा काळ दत्त परिवाराला छळत राहिला. उतरलेला चेहरा पाहून नरेंद्रला काहीतरी अनुचित घडल्याचं जाणवलं होतच. त्याने गड्यास विचारले असता त्याच्या मनास हादरवणारी पित्याच्या दुःखद निधनाची बातमी त्याला कळली. पिताच, तो तर त्याचा आधारवड आदर्श सर्वस्व पित्यावर अवलंबून त्याचं आपल्या बाबूजींवर आवडतं अत्यंत अफाट अमर्याद प्रेम शोकमग्नतेने दोन्ही डोळ्यातून मुक्तपणे अश्रू वाहू लागले, ओसंडू लागले. त्वरित त्यानं मित्रच तडक तो घरी आला. घरी एकच हल्लो कळ. धीरोदात्त मनाने त्याने पित्याचे अंत्यसंस्कार केले. स्मशानातील पित्याच्या धडकत्या ज्वालांनी लपेटलेल्या चितेसमोर नरेनच्या मनातील विचार, हा देह असाच आहे, त्यास मृत्यू ठरलेलाच आहे, परंतु या देहातील आत्मा तो कसा मरणार? तो तर अक्षय आहे, अमर आहे. पित्याचे प्रेमही अमर आहे, व्यासंगही अमर आहे. हा देह म्हणजे आत्म्याने धारलेले वस्त्र. ते जीर्ण होणार, विरणार, फाटणार, पण आत्म्याचे तसे नाही. माणूस केवढ्या मोठमोठ्या आशा बाळगून जगत असतो जन्मभर. धन, दौलत, घर, दार सर्व सर्व इथंच राहते. शेवटी राहतं काय? माती. माती मातीला मिळाली. आता पुन्हा दर्शन नाही, शब्दही नाही. लौकिक दृष्ट्या उरली ती या देहाची राख. हो, राखच मानवी जीवनाचं हे अंतिम सत्य आहे. थोडक्यात नरेनच्या मुखातून गीतेचं तत्वज्ञान बोललं जात होतं, जे त्याने स्वीकारलं होतं. पण जळणारा देह त्याच्या पित्याचा होता, त्यामुळे त्याच्या मनाला कुठेतरी जखम होत होती. त्याचा पिता, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याचा आधारवड आणि एखादा भक्कम असा वटवृक्ष सारखं त्यांचं जीवन. अनेकांना त्यांनी छाया दिली. अनेकांचे ते विश्रांतीस्थान होते. अनेकांचा ते आधार होते. हा कसा हरपला? एवढं प्रचंड मोठं झाड एका क्षणात कसं उन्मळून पडलं? अवघं 49 वर्षाचं वय. कधीतरी म्हणाले होते खरं की आता मला माझी काळजी वाटू लागली. तसं तर शिणला भागला प्रत्येक जण म्हणत असतो. मनाविरुद्ध घडलं, कोणी कुठे साथ देत नाही म्हणलं की आपण म्हणतो, परमेश्वरा अंत नको पाहू रे, आता पुरे कर. आता माझी आई 94 वर्षी गेली. ती तर रोज म्हणायची, देवा तू कुठे लपलाय का मी लपलीय. कारण 22 वर्ष ती पलंगावर होती. म्हणजे असा शिणलेला देह म्हणतच असतो, पण तिचं तरी वय 94 होत. आणि मी हळूहळू मृत्यूला सामोरं जायला जब मनात धाडस आणत होतो, हिंमत आणत होतो. इथं तर अवघं 49 वय. आयुष्यभर त्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं, आपल्यावर विश्वास टाकला, आणि अखेरच्या क्षणी आपण मात्र त्यांच्या विश्वासाला पारखे झालो का? नरेनच्या मनात प्रश्नांचा गोंधळ सुरू झालेला आहे. आपण त्यांचा अपेक्षा भंग केला का? दिलेली वचनं त्यांना खरी नसतील का वाटली? वचन ही व्यवहाराची वरवरची भाषा असली तरी त्यांची खरी इच्छा ओळखून त्याप्रमाणे करायला आपण असमर्थ दाखवली, हे शल्य अखेर त्यांच्या हृदयात असेल का? नवी बोचणी सुरू झाली. इकडे आईचा शोक अनावर होता, तो थांबत नव्हता. अहो, तुमचा लाडका बिले नोरेन बीए झालेला पायीपर्यंत तुम्हाला कशी सवड मिळाली? मी कसला लाडका? लाडकेपणासारखे मी काहीतरी केलंय का त्यांच्यासाठी? पदवीचं भूषण त्यांच्या खऱ्या इच्छापुढे किती किरकोळ असेल? नरेन बेटा, केवढी जबाबदारी तुझ्यावर सोपवून गेलेत. एवढ्याशा वयात किती धडपड केली, विश्रांती कधी घेतली नाही. कष्ट कष्ट कष्ट, अफार कष्ट. माता शोकमग्न अवस्थेत नरेनला म्हणते, अरे कधी दुखलं खुपलं, कधी कळू सुद्धा दिलं नाही. सतत म्हणायचे, एका हाताने कमवलं आणि दोन्ही हातांनी उधळलं. जे दुसऱ्या दिवसाचा विचार करतात ते दुसऱ्या दिवसाचे गुलाम असतात. आपण काय कमवलंय हे जगाला पाहायचं असेल तर मी नरेंद्रला पुढे करेल. त्याच्यात आमचं सर्व सामर्थ्य आम्ही भरून दिलंय. काय नाही त्याच्यात, स्वरूप, शिक्षण, संस्कार, स्वास्थ्य, कला, पांडित्य, संगीताबद्दलचं प्रेम, उदारता, सर्व सर्व आहे त्याच्यात. 10 वेळा सोंगट्या फेकल्या पण खरं दान मिळवून दिलं ते माझ्या नरेंद्रने. याचं कारण 33 वर्षाच्या सहजीवनात त्याच्या मातीची 10 बाळंतपणं झालेली होती. म्हणून ते म्हणतात की 10 सोंगट्या फेकल्या तरी खरं मोठं दान मिळालं ते नरेंद्रच्या रूपाने.

काय नाही करावं लागलं आईला। अगदी शेवटचा भाऊ त्याचा 4 वर्षाचा होता, त्याला बाबूजी आठवतील तरी कसे। आईचं सगळं मुलांचं करण्यात दुखणी दुखणी शाळा पाठी लग्न कार्य पर्यंत तिघांचे नाव रूपाला येऊन मृत्यू सर्व तिलाच सोसावं लागलं। 3 सोंगट्यात गळाल्याच, त्यात 33 वर्ष कशी गेली असतील। त्या दोघांना एकमेकांचा सहवास किती, एकत्र नाणणं किती, एकमेकावर खूप जीव असूनही एकत्र राहून केलेला संसार किती, फारच थोडा। ते आपण आग्रह धरला म्हणून रायपूरला आईस बाबांबरोबर तरी होती। एकत्र कुटुंब पद्धतीत थोरल्या सुनेच्या वाटेला येणारे कष्ट, जबाबदारी, कुळधर्म, कुळाचार, आलागेला यात तिनं स्वतःला गुंतवून घेतलं होतं। बाबूजींचं आणि तिचं अंतःकरण भिन्न नव्हतं, अद्वैत होतं। ते स्नेह अमर्याद होता, अक्षय होता। त्यांच्या नुसत्या अस्तित्वाच्या जाणीवरही तिचं जीवन सौभाग्यवंत होतं। अशा अकाली जाण्यामुळे खरं नुकसान झालं ते मातेचंच। मुलं काय आज लहान आहे, उद्या मोठी होतील। नवीन आशा, नवीन दिशा, नवीन मोह, नवीन दिलासा देणार आयुष्य त्यांना मिळणार आहे। त्यांच्या पितृहीनतेच्या केविलपणापणावर आई मात्र आपले पंख पसरून आपल्याजवळ असेल नसेल ती उब देणार आहे। त्यांना बापाची उणीव भासू देणार नाही, पण तिला स्वतःला काय, तिचं भवितव्य काय, तिचं सर्वस्व भूतकाळाने हिरावून घेतलं। आईच्या शोकापुढे सारं घर उदास उदास केविलवाणं वाटत होत। डोक्यावरच्या केसांनी संन्यास घेतलेला, अंगात कुर्ताही घालायचा नाही अशा सुतकी अवतारात जायचं म्हटलं तरी कुठे। आणि अचानक अनक आठवलं, काय हरकत आहे, दक्षिणेश्वरीत जाऊन पाहू। मग ओढ वाटू लागली। दुपारचं ऊन उतरलं तसा तो निघाला। आईने न राहून टोकलं, केव्हा येणार आहेस, लवकर येईल। पुढचं सगळं ठरवायला ताराशंकर भट्टाचार्य यायचे, आठवण आहे ना। हो आई, लगेच येईन। नित्याच्या सवयीनुसार टांगा केला, दक्षिणेश्वरी आला। गंगेवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत तो ठाकुरांच्या खोलीत शिरला। सुरेंद्र हाजरा, बाबूराम, राखाल ही नेहमीची मंडळी आणि बरीच इतर मंडळी ठाकुरांजवळ होती। त्रैलोक्यनाथ सन्याल हा गायक भजन गात होता, गाणं रंगात आलं होतं। नरेंद्र गुपचूप सगळ्यांच्या मागे बसला, कोणी विशेष दखल घेतली नाही। पण ठाकुरांच्या नजरेतून नरेंद्र कसा सुटणार, त्यांची बेत नरम गरम होती। 15-20 दिवसापूर्वी भावसमाधीत नृत्य करताना एकदम शरीराने तोल सोडला आणि ते धाडकन जमिनीवर पडले होते। डाव्या हाताला फ्रॅक्चर झालेलं होतं, सगळ्या हाताला मोठमोठ्या पांढऱ्या पट्ट्या बांधल्या होत्या, शिवाय हात गळ्यात अडकलेला। नरेंद्रला तशा कपड्यात आणि सुतकी चेहऱ्यात पाहून ठाकुरांचा जीव गलबलला, तळमळला, हळहळला। चेहऱ्यावरचा नेहमीचा निरागस आनंद त्यांचा मावळला। गाण्यातनं त्यांचं लक्ष केव्हाच उडालं। त्रैलोक्याचंही गाणं संपत आलं होतं। गाणं संपल्यावर ठाकूर नेहमीच्या भावसमाधीत न जाता स्वतःशीच बोलू लागले, सन्याल बाबू, गाणं तर मोठं सुरेख गायलास रे, तुम्हा लोकांजवळ फार निवडक आणि अर्थपूर्ण गाणी असतात, ती देहाचं भान विसरायला लावतात। त्रैलोक्या, मन आणि मुख नसलं तर नुसतं शरीर काय कामाचं रे। म्हणतात ना, शिर्यते ते शरीर, शिणत, जुनं होत, जिस्त, आघातग्रस्त होत, मरते, त्याला शरीर म्हणत, हो की नाही रे। शरीराला त्याचे धर्म असतात, त्याच्या अवस्था असतात। बघ ना या नोरेंची काय अवस्था झाली। वडील गेले म्हणून कसा दुःखी कष्टी झालाय, असह्य वाटतोय। आघात त्याची लीला, कधी तो सुख देतो तर कधी दुःखानं पिचायला लावतो। होय ठाकूर,
देवानं नरेंद्रवर दया करावी, त्याचं दुःख हलकं करावं, पण कुठपर्यंत त्याने वाट पाहायची? हे खरं आहे की काशीच्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात कोणी उपाशी राहणार नाही, पण दुपारी गेलेल्याला कधी कधी स्वतःच्या भोजनाची पाळी येईपर्यंत संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागते. छे रे बाबा, हा परमेश्वर ईश्वर फार बेभरोशाचं कुळ आहे ते. मग काय करायचं? फक्त श्रद्धा ठेवायची, निष्ठा ठेवायची, दुसरं काय आपल्या हातात? वाट बघत बसायचं नुसतं. हे बघ, तुम्ही देव माना का ना माना, तो आहे का नाही याच्यावर वाद घाला. दोन रस्ते आहेत ते वेगवेगळे. एक रस्ता आहे श्रद्धेचा, भावनेचा, निष्ठेचा, आणि दुसरा रस्ता आहे सबुरीचा, संयमाचा, मनोनिग्रहाचा. मग सबुरीचा रस्ता का नाही स्वीकारायचा? सुरेन मित्रा म्हणाले, ठाकूर, देवाचं अस्तित्व मानलं तर मग निदान त्यांचा तरी त्यानं योगक्षेम चालवला पाहिजे ना, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. अरे सुरेन, हे जग त्याची माया आहे. बुद्धिभेद होतील अशा अनेक गोष्टी इथे आहे. त्या सर्व आपल्या कल्पने पलीकडच्या आहेत, आपल्याला न समजणाऱ्या आहेत. पहा, पितामह भीष्माचार्य शरशय्येवर आहेत आणि त्याही अंतिम क्षणी मृत्यूची वाट पाहत ते श्रीकृष्णाला म्हणतात, अरे युगंधरा, वासुदेव सुता, देवाचे हे विक्षिप्त मार्ग काही मला आज अद्यापर्यंत कळले नाही. प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा, ज्याला वेदांनी शुद्ध आत्मा म्हणला आहे, त्याला दुःखाची वादळं सतवत नाही, त्याला अग्नि भिवत नाही, देवाच्या मायाविलांना तशी कुठली संगती तुम्ही लावू शकत नाही. हे साक्षात भीष्माचार्य श्रीकृष्णाला म्हणताय. मृत्यू दिसत असताना नरेंद्र उठला, भूमीला मस्तक टेकवून ठाकुराला नमस्कार केला. मनात पुष्कळ होत, कसं आहे दुःख तुमचं? हात दुखतो का? खांदा दुखतो का? काही त्रास होतो का? पण नाहीच जमलं. ठाकुरांचा तर हात दुखावला होता, तर नरेंद्रचं मन दुभंगलं होतं. कोणी कोणाला कसं विचारायचं? अध्यात्माच्या प्रांगणात अंगणात व्यक्तिगत सुख दुःख यांची किंमत काय? आणि असलीच तर कसं म्हणावं लागेल की एकादशीच्या घरी शिवरात्र आली, म्हणजे दोघांची दुःख समान. काही विचार न करता, ठाकुरांची अनुमती न घेता धडक तो बाहेर पडला, टांगा केला आणि घरी आला. व्यवहार तर काही चुकले नाही, याच्यावरूनही हल्ली वाद होतो की दिवस करायचे का नाही. त्या वादाच्या विषयात मी जाणार नाही, कारण 10वं, 11वं, 12वं, 13वं, त्याच्यानंतर श्राद्ध, त्याच्यानंतर दरवर्षी येणारे श्राद्ध, ह्या सगळा भावनेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. त्या रीतिरिवाजानुसार विश्वनाथ बाबूंचा आत्मा तर तृप्त झाला होता आणि मुक्तही झाला होता. त्यांना सद्गती लाभली आहे अशी खात्री अखंड भोजनोत्तर चापून जेवून झाल्यावर सर्व भट्टाचार्य आणि गोस्वामींनी दिली. थोडक्यात नरेंद्रकडचं पितृकार्य आटोपलं. दानामध्ये छत्री, चामर, आरसा, धोतर, सर्व सर्व गोष्टींचं दान झालं. अगदी बडजीबुवांनी आणलेल्या त्यांच्या गायीचं गोदान त्यांनाच गायीच्या किमतीत के पैसे देऊन केलं. कशात काही कसर बाकी ठेवली नाही. व्यावहारिक द्रव्याने संपूर्ण ब्राह्मण वर्ग संतुष्ट झाला तेव्हा कुठे पुण्यश्लोक वडिलांचा आत्मा तृप्त होतासा
मुक्त झाला. एका जबाबदारीतून नरेंद्र थोडासा सावरला. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. रसिक श्रोते हो, माझ्या मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मला भावलेले स्वामी विवेकानंद या त्यांचा एक जीवन प्रवास, यातून आपण पित्याच्या मृत्यूच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आणि पुढचा भाग

नमस्कार। पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व सरस्वती पुत्रांना, वाचक मित्रांना आणि शब्द प्रभूंना नमस्कार करून आरजे जगदीश सादर करतोय तुमचा आवडता कार्यक्रम पुणेरी आवाज 107.8 FM वर, अर्थात पाने चाळता चाळता। तुम्ही ऐकत आहात आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्र हो, मध्यंतरीच्या काळात दरम्यानच्या काळामध्ये पाने चाळता चाळता कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे बंद ठेवण्यात आला होता। अर्थात आपल्यासारख्या अनेक शब्द प्रभूंनी, शब्दप्रेमी पुस्तकप्रेमी मित्रांनी वारंवार विचारणा केली की कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार, आणि त्वरित त्या ठिकाणी याच्यावर पुणेरी आवाज 107.8 FM सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि 15 फेब्रुवारी 2026 पासून नियमितपणे दर 15 तारखेला 10 ते 15 तारखेच्या दरम्यानच्या रविवारी हा कार्यक्रम तुमच्यासाठी आरजे जगदीश पुन्हा घेऊन येणार आहे। आणि अर्थातच एकापेक्षा एक सुंदर पुस्तकांची ओळख आरजे जगदीश तुम्हाला पुन्हा करून देईल। परंतु तथापि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यक्रम सुरू न असल्यामुळे आरजे जगदीश तुमची माफी मागतो। अर्थात पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे असतात, आपलं ज्ञान सुधारतं, आपल्याला माहिती मिळते, आपण शहाणे बनतो। ज्ञान मिळवण्यासाठी लहानपणापासूनच पुस्तके वाचली पाहिजेत असा अट्टहास आपण सगळ्यांनी धरला पाहिजे आणि वाचन संस्कृती जगवली पाहिजे। याच उद्देशाने पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे हा कार्यक्रम आपण सुरू केला आहे। आता अधिक प्रस्तावना न देता आणि अधिक काही न बोलता आरजे जगदीश वळतोय आजच्या पहिल्या साहित्य कृतीकडे, जी आपल्याला पाठवली आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कुलसचिव या नात्याने काम करणारे डॉक्टर विलास ने शिंदे, अर्थात शब्द प्रभू डॉक्टर विलास शिंदे। पुस्तकाचं नाव आहे, कलाकृतीचं नाव आहे, साहित्य कृतीचं नाव आहे बांध्यावरची झाडे। अर्थात टॅगलाईन अतिशय अफलातून आहे, ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी। सर्वात प्रथम शब्दप्रभू विलास, तुम्हाला खूप खूप खूप धन्यवाद। तुम्ही इतक्या उच्च पदावर कार्य करताय, त्यातूनही वेळ काढून तुम्ही पुस्तक प्रकाशित केलं आणि सगळ्यात महत्वाचं, शिव व्याख्याता आदरणीय सुलभा सत्तुरवार यांनी सांगितल्याबरोबर ते पुस्तक तुम्ही माझ्यापर्यंत आरजे जगदीशपर्यंत पोहोचवलं। अर्थात पुस्तक कार्यक्रमात घेण्यास विलंब लागला, कारण कार्यक्रमच मध्यंतरीच्या काळात झाला नव्हता। याबद्दल मी तुमची जाहीर माफी मागतो। मला पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रचंड भावलं। शब्दप्रभू विलास, पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच अगदी कुतूहल जागृत होतं, कौतुक मिश्रित त्या ठिकाणी मनातील, त्या ठिकाणी कुतूहल त्या ठिकाणी बाहेर येतं आणि असं वाटतं हे पुस्तक उघडून पाहिलंच पाहिजे, कारण त्या पुस्तकात काहीतरी असणार। आणि मुखपृष्ठावरची ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी ही टॅगलाईन वाचल्यानंतर आणखी एक व्यक्ती मला त्वरित आठवली, ते म्हणजे प्रसिद्ध गीतकार गुलजार। ते असं राखी या सिने अभिनेत्रींना म्हणाले होते की आपण ना झाडांशी बोललं पाहिजे, म्हणजे झाड आपोआप वाढत जातात, त्यांचा विकास होत जातो, झाड ऐकतात आणि त्यांच्यामध्ये प्रगती होत जाते। ओळखीच्या झाडांच्या अनोळख्या गोष्टी, मला वाटतं गुलजारांच्या पुढे एक पाऊल तुम्ही टाकलं आणि शब्दांमधून झाडांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही व्यक्त केलेल्या आहात। अप्रतिम बांधावरची झाडे ऐकूया, वाचूया, त्याच्यातून आपल्याला काय काय मिळते। आणखी मला एक गोष्ट प्रचंड आवडली, वसंत आबाजी डहाके, सुप्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके यांची झाड वाचायला शिकवणाऱ्या या कवितेवरून तुम्हाला हे पुस्तक लिहावं असं सुचलं, यासाठी सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन। आणि मला ती कविता मुद्दा मी ते वाचायची आहे। झाड झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे,
ते छापायचे मग वाचायचे, एवढा खटाटोप कशासाठी? एवढा खटाटोप कशासाठी? सरळ झाडच वाचावे. झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. वा वा शब्द प्रभू विलास, अप्रतिम कविता तुम्ही वाचलीत आणि त्या कवितेप्रमाणे कविता बर हुकूम तुम्ही झाड वाचलत. म्हणजे बाजीगर मधला शाहरुख खान विचारतो, किताबे बहुत सी पडी होगी तुमने, काजोल विचारते मला वाटतं झाड वाचलीत का. असा एक नवीन प्रश्न तुमचे पुस्तक ज्या वेळेला लोक वाचतील, पुस्तकाबद्दलचा कार्यक्रम ऐकतील, त्याला त्यांच्या मनामध्ये 100% येईल. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं. याची प्रथम आवृत्ती 30 ऑगस्ट 2024 प्रकाशित झाली. मनोविकास प्रकाशनाचे आशिष पाटकर, कला निर्देशन करणारे चंद्रमोहन कुलकर्णी, मुखपृष्ठाची आखीव रेखीव मांडणी फाल्गुन ग्राफिक्स पुणे यांनी केली आहे. सर्व हक्क हे अर्थातच लेखकाच्या स्वाधीन आहेत आणि अक्षर जुळणी मनोविकास प्रकाशननेच केली आहे. मुद्रण कला आहे, मुद्रण करून घेतलेलं आहे श्रीजय प्रिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडून. आणि मलपृष्ठाकडे वळल्यानंतर डॉक्टर रणधीर शिंदे, साहित्य क्षेत्रातील दमदार जबाबदार असं नाव, आणि ते लिहितात बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ, साग या झाडांविषयीच्या ज्ञानललित माहितीचा लेख संग्रह म्हणजे बांधावरची झाडे पुस्तक. डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञान ललित बंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांची व्याप्ती, पसारा, भूगोल, भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यासाठी त्यांनी विविध ज्ञान शाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतलाय. झाडांचा अधिवास व परिसर विज्ञान विषयीचे एक कथन आहे, त्यात शेती ज्ञानाबरोबर वनस्पती विज्ञान आहे. खरं म्हणजे डॉक्टर रणधीर शिंदे यांनी दिलेली सगळी माहिती पुस्तकाविषयी आणखीन जिज्ञास निर्माण करते. त्यात त्या ठिकाणी डॉक्टर श्री द महाजन, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ आणि लेखक, त्याचबरोबर डॉक्टर मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ आणि लेखक कोल्हापूर, या सगळ्यांनी हे जे काही लिहून ठेवलंय आणि अतिशय उत्तम असं एक वाक्य मला इथे तुम्हाला नक्कीच सांगायचंय. वाचक हो, रसिक हो, जे वाक्य ऐकल्यानंतर तुम्ही 100% लिहाल, वाचाल, ऐकाल, या पुस्तकाविषयी ज्येष्ठ कवी लेखक इंद्रजित भालेराव आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात, झाड कवेत घेणारा माणूस. वा अप्रतिम. म्हणजे हे पुस्तक पुस्तक नाहीये, हा ललित लेख संग्रह नाहीये केवळ, हा आहे एक प्रकारचा पुस्तकांच्या अनोळखी गोष्टी सांगणारा लेख संग्रह, अनोळखी गोष्टींच्या प्रेमात पाडणारा लेख संग्रह. याच्यामध्ये प्रत्येक लेख अतिशय काळजीपूर्वक लिहिला आहे. तो केवळ माहितीप्रद होईल असं नाही. जे बोर पुराण नावच बघा, चवदार भाजीचा हादगा, जांभूळ आख्यान, म्हणजे मला इथे पुन्हा एकदा विठ्ठल उमा पाठवले, घराघरातील आवड शेवगा, आंबट गोड चिंच, आबालुद्धांचा लाडका आंबा, बहुगुणी औषध आवळा, गोड कडुलिंब, वेडी नवे शहाणी बाभूळ, कणखर साग, म्हणजे प्रत्येक लेखाचं नावही अतिशय वेगळं. बोर पुराण काय सुंदर नाव आहे बघा, जानेवारी माझा आवडता महिना, म्हणजे किती सुंदर गोष्टींनी सुरुवात करायची. मग त्या बोरांबद्दलची माहिती, बोरीच्या झाडाची प्रत्येक गोष्ट. आणि बरं, शब्दप्रभू विलास यांनी कुठेही भाषेचा बडेजाव केलेला नाही, कुठेही त्या ठिकाणी भाषेला ओढून ताणून मांडलेलं नाहीये. अनलंकृत भाषा, प्रत्येक झाडाची ओळख सांगणारी गोष्ट अशा पद्धतीने पुस्तक लिहिलंय, ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपलंस वाटेल. शब्द प्रभू विलास, खरं म्हणजे मला बरंच काय काय बोलायचं आहे आणि एका गोष्टीचं तुमचं कौतुक काय करायचं आहे.
झाडाबद्दलची ओढ लहानपणापासूनची, मात्र झाड ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला जे काही जाणवलं त्याचं फलित हे पुस्तक आहे. हे सगळं तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहिलं आहे आणि सुंदर अक्षर हा दागिना असतो हे तुमच्या हस्ताक्षरावरून सुद्धा मला पटलं. मला प्रचंड आवडली ही गोष्ट, मला प्रचंड आवडलं हे पुस्तक आणि खूप छान तुम्ही लिहिलंय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला पुढच्या पुस्तकाकडे वळायचंय, पुढच्या साहित्य कृतीकडे वळायचंय, म्हणून तूर्तास विश्रांती घेतो. तुम्ही नक्कीच वाचा बांधावरची झाडे, शब्द प्रभू डॉक्टर व्ही एन शिंदे यांचं हे पुस्तक. पुढच्या साहित्य कृतीकडे वळूया. जी साहित्य कृती आपल्याला पाठवले शब्द प्रभू विशाल अलका मोहन यादव घुसमट आकांत अंतर्गत वादळाचा. मुखपृष्ठातच वादळ आहे आणि विशाल अलका मोहन यादव यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. ते प्रकाशक आहेत श्री अवधूत प्रकाशन दुसाने तालुका साक्री जिल्हा धुळे. यांच्या संस्थापिका प्रकाशिका आहेत कुमारी रविना वसंत पाटील. मुखपृष्ठाची संकल्पना कल्पकता आहे विशाल यादव, हितेश बनसोडे, एच बी ग्राफिक्स, अक्षर जुळवणी किरण प्रकाश काजळे. अस्वीकरण याच्यामध्ये आहे यातली सगळी माहिती मते. योगदानकर्ते जे आहेत लेखकांनी व्यक्त केलेल्या मजकुरासाठी विधानांसाठी किंवा मतांसाठी संपादक प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत. अतिशय सुंदर पहिल्याच पानावर थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. प्रकाशित लेख त्या पुढच्या पानावर आहे आणि मग त्यातून त्या ठिकाणी या कथनातून लेखकाला फार खोलवर असा विषय मांडायचा आहे ती घुसमट सांगायची आहे. आणि मनोगतामध्ये शब्द प्रभू विशाल लिहितात घुसमट विषयावर लिहिताना आज मला आवर्जून सांगावं असं वाटतं ते असं की बऱ्याच दिवसापासून आपण काहीतरी लिहावं अशी सारखी मनाला एक हुरहूर लागून होती. तसं मला काव्यरचना करायची आवड होती, ती मी सवडीप्रमाणे जपली होती. त्यातच मला वाचनाची आवड जडली. त्यातून मग नक्कीच एखाद्या विषयाला धरून काहीतरी प्रगल्भ आशय स्पष्ट लिखाण करावं असं वाटू लागलं आणि मग सुरू झाली ती माझ्या जीवाची घालमेल. नेमकं कोणता विषय घेऊन आपणास लिखाण करता येईल डोक्यात नाना विषयांची गर्दी केली होती. आपला विषय सामाजिक प्रेमविषयक ऐतिहासिक सत्यकथेवर आधारित असावा त्यामुळे विषयांची चाळण सुरू झाली. काही काळ असाच गेला आणि असाच एका दिवशी माझं काव्यरचनांचं लिखाण चालू असताना माझे सहकारी मित्र अमर पवार यांच्याशी संपर्क आला. बोलता बोलता मी त्यांना सहजच चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शन निर्माता लेखक याविषयीचे शिक्षण घेण्याच्या कार्यशाळेची चौकशी करायला सांगितली आणि काय योगायोग पहा मी मागावं आणि तथास्तू म्हणावं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी क्षेत्रातील परिचयाचे सहकारी प्रतीक गांधी यांच्याशी संपर्क जुळवून दिला. ते दिग्दर्शन शिक्षण घेण्यासाठी पुण्यात असतात. सध्या शॉर्ट फिल्म सुद्धा करत आहेत. 4 शॉर्ट फिल्मचे त्यांचे काम चालू आहे. मी त्यांच्याकडून काहीशी माहिती घेतल्यानंतर मग त्यानंतर हे पुस्तक लिहिलं गेलं. वा. आणि मग याच्यामध्ये अर्थातच स्वच्छ भारत अभियान, बालकामगार, पर्यावरण शिक्षण, वैद्यकीय आरोग्य अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. अर्पण पत्रिका आई वडील यांना त्या अर्पण केलेलं आहे. सौ अलका मोहन यादव, श्री मोहन श्यामराव यादव यांच्या चरणी हे पहिलं पुस्तक त्यांनी अर्पण केलंय. याच्यामध्ये विशेष धन्यवाद त्यांनी दिलेत रंजिता विशाल मोहन यादव यांना. आणि 21 वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, 21 वेगवेगळ्या विषयांवरच्या म्हणूया आपण, तर तसं पाहायला गेलं तर कथा, तसं पाहायला गेलं तरी मनातली घुसमट, पोरग, बंड्या, तरुण, बाप, नववधू, संसार, रेशमा, आत्महत्या, अक्का, घर, मीना, खून, अनोळखी ओळख, दिशा, मातृत्व विकणे आहे, अडगळ, अग्नी, फुलराणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि हे स्वतंत्र पुस्तक आहे, पहिलं. अनेक वर्ष काव्यलेखन, लेखक म्हणून काही दर्जेदार लिहिलं नाही याची खंत मला होती. घुसमट लिहिताना शब्दाने मी बेचैन झालो म्हणून माझी विचारिक आखणी करू लागलो आणि विषयाला अधोरेखित करणारं लेखन मी करू लागलो. अनोळखी ओळख मधली एक गोष्ट मी आठवणीने वाचतो. त्या दिवशी असंच माझं लिखाण चाललं होतं. बाहेर जोराचा वारा सुटला होता, त्यात पावसाची रिपरिप चालू होती, रात्रीचे बरेच वाजले होते. नेमकं सांगता येणार नाही पण 4:15 बघा. रसिक हो, वाचक हो, हीच खरी घुसमट. लेखक 4:15 वाजता लिहितोय आणि मग त्यातून त्या ठिकाणी त्याची घुसमट बाहेर येते. म्हणजे एखादा लावाच असा बाहेर यावा तसं त्या ठिकाणी त्यांच्या मनातून हे सगळं बाहेर आलंय
आणि त्यातून हे पुस्तक जन्माला आलं. मला वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायला हवं, कारण आकांत अंतर्गत वादळाचा म्हणजे घुसमट आहे, आणि ती घुसमट त्यांचीच नाही आहे, तुमची आमची सगळ्यांची आहे. ती आपण नक्की समजून घ्यायला हवी. थांबतो इथे, थोड्याच वेळात परत येतो पुढची कलाकृती घेऊन. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा पुढेरी आवाज. आनंदी राहा, आनंद.

0: खुशी को निरंतर बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के प्रेरणादायी विचार।
1: जैसे गुस्सा एक एनर्जी है, खुशी भी एक एनर्जी है। जैसे कोई मुझे गुस्सा नहीं दिला सकता, वैसे कोई मुझे खुशी भी नहीं दिला सकता। ये एक एनर्जी है जो मेरे अंदर है, और बाहर की कोई भी फिजिकल चीज, एक कार, एक बंगलो, एक डेजिग्नेशन, वेरी बिग सैलरी फिगर या एक व्यक्ति, वो मेरे अंदर उस एनर्जी को नहीं क्रिएट कर सकता है। दैट एनर्जी कैन ओनली बी क्रिएटेड बाय मी। बट व्हाट आई डू इज कि उस चीज को लेकर आई कैन क्रिएट दैट एनर्जी। ये लैपटॉप है, तो लैपटॉप मेरे अंदर हैप्पीनेस नहीं क्रिएट कर सकता। ये एक फिजिकल चीज है, ये एक एनर्जी है। ये फिजिकल चीज उस एनर्जी को नहीं क्रिएट करता, बट द थॉट दैट आई क्रिएट, नाउ आई हैव अ लैपटॉप, यू नो, ये थॉट जो क्रिएट कर ली, ये थॉट वो पॉजिटिव एनर्जी को क्रिएट कर देता है। तो सबसे पहली रियलाइजेशन ये है कि कोई भी बाह्य चीज या व्यक्ति उस फीलिंग को नहीं क्रिएट कर रहा है, मेरी अपनी थॉट्स, क्योंकि हमने चेन में देखा कि थॉट गिव्स राइज टू फीलिंग, नथिंग एल्स। कोई भी और चीज वो फीलिंग नहीं क्रिएट कर सकती है। तो नाउ इट्स इन माई हैंड कि लैपटॉप लाने के बाद मैं उस अच्छी फीलिंग को क्रिएट करूं, या बिना लैपटॉप के भी उसको क्रिएट कर लूं, या वेट करती रहूं, एक साल सेव करती रहूं कि जिस दिन लैपटॉप आएगा तब वो अच्छी वाली फीलिंग क्रिएट करूं। यू नो, इट्स इन माय हैंड कि मैं कितना देर खुश रहना चाहती हूं। डू आई वांट देन, नाउ व्हाट हैज हैपेंड, हैप्पीनेस वी हैव मेड इट वेरी टेम्पररी कि ये होगा तो खुशी। दैट्स बिकॉज जब वो चीज होती है हम अपने आप को उस तरह की अच्छी थॉट्स देते हैं, अच्छी फीलिंग आती है। लेकिन जब हमें समझ में आ जाता है कि ये मेरी अपनी क्रिएशन है एंड आई कैन क्रिएट इट व्हेन, वेयर एवर एंड फॉर हाउ एवर लॉन्ग आई वॉन्ट, सो देन इट्स माई चॉइस। सो नाउ इट्स योर चॉइस, आप जितनी देर खुश रहना चाहते हैं क्रिएट इट।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: पुस्तक प्रेमी रसिक श्रोते हो आणि शब्द प्रभू मित्र हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। ऐकत आहात सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चालता चालता। पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्द प्रभु मित्र हो, एकापेक्षा एक सुंदर अभ्यासपूर्ण लेखन असलेली कल्पकतेने नटलेली पुस्तक तुम्ही आताच ऐकलीत। शब्द प्रभु विलास शिंदे यांचे बांधावरची झाडे, त्याचबरोबर शब्द प्रभु विशाल यांचं घुसमट, खरच ही दोन्ही पुस्तक म्हणजे अप्रतिम, अप्रतिम निव्वळ अप्रतिम। बांधावरची झाडे हे पुस्तक तर आपण संग्रही ठेवलं पाहिजे आणि सजीव असलेली पण एका जागेवर असलेल्या झाडांबद्दलही आपल्याला किती कुतूहलाने लिहिता येऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बांधावरची झाडे, नाही का? आणि घुसमट कशी व्यक्त करावी हे तुम्हाला अगदी उदाहरणासह सिद्ध करणार म्हणजे शब्द प्रभू विशाल यांचं घुसमट आकांत अंतर्गत वादळाचा। शब्द प्रभू मित्र हो आणि पुस्तक प्रेमी वाचक मित्र हो, आरजे जगदीश वळतोय पुढच्या कलाकृतीकडे, पुढच्या साहित्यकृतीकडे। जी कलाकृती आहे शब्द प्रभू दीपाली थेटे राव यांची कथा संग्रह मन चिंती ते। शब्द प्रभु मित्र हो आणि वाचक हो, मन चिंती ते वैरीन चिंती अशी एक नकारात्मक ओढ, असा एक नकारात्मक विचार खरं म्हणजे या मनामध्ये येतो, पण मन चिंती ते वाचल्यानंतर असं अजिबात वाटलं नाही की हे पुस्तक नकारात्मक आहे। हा कथा संग्रह नकाराकडून सकाराकडे जाणारा कथा संग्रह आहे। शब्द प्रभू दीपाली, तुमचं थेट स्वागत करतो मी या कार्यक्रमात। तुम्ही राव आहात, राव व्हाल असं मी माझ्या मनोगतातही म्हटलेलं आहे। तुमचं नक्कीच त्या ठिकाणी साहित्य क्षेत्रामध्ये अदबीने नाव घेतलं जाईल, वाखाणण्याजोगं कार्य तुमच्या हातून घडेल। हे हा कथा संग्रह वाचल्यानंतर माझ्या मनात हीच भावना निर्माण झाली। वल्लरी प्रकाशन पुणे याने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, हा कथासंग्रह प्रकाशित केलाय। मन चिंतीते हा कथासंग्रह शब्द प्रभू दीपाली राव यांचा आहे। त्याचे सगळे हक्क अर्थातच लेखिका शब्द प्रभू दीपाली राव यांच्याकडे स्वाधीन आहेत. प्रकाशक आहेत वल्लरी प्रकाशन, सदाशिव पेठ पुणे. याची प्रथम आवृत्ती 25 डिसेंबर 2025 मुद्रक विकी कॉपियर्स पुणे यांचं आहे. याला ISBN अर्थातच प्राप्त झालेलं आहे. आणि पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे, माझे लेखन पुष्प मी अर्पण करते, माझ्या शिरी वरदहस्त ठेवून निरंतर माझ्या पाठीशी असल्याची जाणीव करून देणारी माझी शेगाव निवासी श्री गजानन माऊली यांना. आणि उत्तम संस्काराने माझे आयुष्य समृद्ध करत माझ्यातील लेखिकेलाही जन्म देणाऱ्या माझ्या आई वडिलांना माझे लेखन पुष्प अर्पण. वा शब्दप्रभू दीपाली मनोगत अगदी मस्त आहे, म्हणजे ना काव्यात्मक मनोगत आहे. याच्यामध्ये प्रस्तावना शब्दप्रभू ज्योत्स्ना चांदगुडे यांची आहे. शुभेच्छापर संदेश अपर्णा DP यांनी दिलेत. आणि शुभेच्छापर संदेश शब्दप्रभू अर्थात रेडिओ जॉकी मी म्हणजे जगदीश यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये मनचिंतिते वांस विदूषक चलो एक बार फिर से स्पर्श पान्ना देवदूत शपथ सह संवेदना मोबाईल हात हा हाती तुझा खिडकी अशा 12 कथा या कथासंग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मनोगतामध्ये कायम विचार करत असते मी सकारात्मकच राहायला हवं नेहमी, पण काय होते दिवसाच्या शेवटी, विचार करत बसते दिवसभर घडलेल्या नकारात्मक गोष्टींचा, कोण कसं वागलं आपल्याशी असं का वागलं, नकत वागले का जाणून बुजून. प्रत्येक जण आपल्यालाच खाली पाडून वर जाण्याची पराकाष्ठा करत आहे. बघा ना, नकाराने सुरुवात मनोगताची पण झाले, पण पुढे पुढे. आणि म्हणूनच अडचणीच्या काळात जेव्हा पहिला नकारात्मक विचार तुमच्या मनात येईल, ते जेव्हा आयुष्य इथेच थांबले असे वाटेल, तेव्हा फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा हा फक्त एक विचार आहे, सत्य नाही. म्हणूनच मनचिंतिते वैरी न चिंती नवे नवे, मनचिंतिते कायम उत्तम चिंती. वा मनचिंती या कथासंग्रहातील लघुकथांच्या हिंदोळ्यावर आपण रसिक वाचक तितक्याच उत्कटपणे स्वार व्हाल आणि या हृदयाचे त्या हृदयी पोहोचून माझा लघुकथा संग्रह आपल्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे. शब्दप्रभू दीपाली नक्कीच उतरेल. प्रस्तावना तर अतिशय जबरदस्त आहे, म्हणजे मनचिंतिते याला मिळालेली कवयित्री शब्दप्रभू ज्योत्स्ना चांदगुडे यांची प्रस्तावना अप्रतिम आहे, वाचनीय आहे आणि पुस्तकाबद्दल कथासंग्रहाबद्दल कुतूहल जागृत करणारी आहे. यातील बहुतेक कथा म्हणजे शब्दप्रभू ज्योत्स्ना लिहितात, यातील बहुतेक कथा स्त्री केंद्रित आहेत, स्त्रियांच्या भावविश्वाशी निगडीत आहेत. सगळ्या कथांमधील स्त्री अतिशय खंबीर आणि विचारी आहे, ती बिचारी नाही. वा किती सुंदर वाक्यांमध्ये वर्णन केलंय बघा. बऱ्याच कथात नोकरी करणारी खंबीर स्त्री आहे. यात मला सगळ्यात आवडलेली कथा म्हणजे चलो एक बार फिर से. यातील नायिका नोकरी करत नाही पण खंबीर आहे, कर्तबगार आहे, किती सुंदर आहे बघा. आता शब्दप्रभू जगदीश म्हणजेच RJ जगदीश यांनी जी शुभेच्छा दिले त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे, नकाराकडून वाचकांना सकाराकडे नेणारा कथासंग्रह म्हणजे मनचिंतिते. विविध आशयाची फुले गुंफून मनचिंतिते हा कथाहार तयार करण्यात कथाकार दीपाली थेटेराव कमालीच्या यशस्वी झाले आहेत. कथेचे शीर्षक वाचल्यानंतर मनात पहिली प्रतिक्रिया तयार झाली, प्रस्तुत कथासंग्रह म्हणजे मनाला ग्रासणाऱ्या चिंतांचे जाळे असेल आणि त्यात वाचक गुरफटत जाईल. परंतु या लोकोक्तीतील मतितार्थ न घेता मनातील असंख्य चिंतारूपी इंगळ्यांना कसे सहज निस्त्रभूत करता येते याचे मनोहरी दर्शन घडवणारा कथासंग्रह म्हणजे मनचिंतिते. याला अपर्णा DP शब्दप्रभू अपर्णा DP यांनी जी शुभेच्छापर संदेश दिलाय त्या लिहितात, दीपाली राव यांच्या नव्या कथासंग्रहातील कथा म्हणजे जीवनातील छोट्या साध्या पण उत्कट क्षणांचा लघुपट म्हणता येईल. फार पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी 1988-89 काळात दूरदर्शनवर गुलजार यांची एक कहाणी नावाची एक कथा मालिका सादर व्हायची. शब्दप्रभू अपर्णा तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये तुमच्या शुभेच्छापर शब्दांमध्ये जे सांगितलंय तेच अगदी पुस्तक आहे. आणि मग मुखपृष्ठाकडून अप्रतिम मुखपृष्ठ म्हणजे मनाची घालमेल, असंख्य त्या ठिकाणी इंगळ्या मनातल्या, ते साखळदंड तुटलेले आहेत, ते पक्षी आहेत, तो लावा आहे किंवा आकाशातील त्या ठिकाणी आहे. आणि मग तो माणूस किती सुंदर आखीव रेखीव असं मुखपृष्ठ आहे, तितकंच रेखीव मलपृष्ठही आहे. आणि त्याच्यावरची भाव मनी ओथंबलेले अक्षरात मांडताना माझी उगाच धडपड शब्द वेळे सावरताना या चार ओळी तर पूर्ण पुस्तकाबद्दल मनापासून त्या ठिकाणी पुस्तक वाचायला पाहिजे असं सांगतात. खूप सुंदर आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी एका दुसरं चित्रही वापरलंय. त्याच्यामुळे त्या चित्रामुळेही त्या ठिकाणी त्या कथा कथेला अधिक भाव. जसं विदूषक या कथेतील त्या ठिकाणी ते चित्र बरंच काही सांगणार आहे. प्रत्येक कथा सुंदर आहे, वाचण्यासारखी आहे. आणि विशेष म्हणजे कुठल्याही कथेमध्ये अलंकार नाहीयेत, भाषेचा सोस नाहीये, भाषेचा बडेजाव नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये कथा लिहिलेली आहे. आलं शब्द प्रभू दीपाली थेटेराव, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आरजे जगदीश वळतोय पुढच्या साहित्य कृतीकडे, अर्थात शब्द प्रभू सौ शोभा रामदुर्ग यांचं मराठी रामचरित मानस. शब्द प्रभू शोभा रामदुर्ग मराठीत रामचरित मानस लिहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मुखपृष्ठ जबरदस्त आहे, म्हणजे कुठल्याही घरामध्ये या पुस्तकाचा फोटो काढावा आणि त्याचं त्या ठिकाणी तसबीर ती भिंतीला लावावी, त्याची पूजा करावी. इतकं सुंदर आहे. मुखपृष्ठ ओलांडल्यानंतर म्हणजे उलटल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी भगवान हनुमान जे दीक्षा घेत आहेत किंवा त्या ठिकाणी जे संवाद साधतायत, मग प्रशांत हनुमानाचं त्या ठिकाणी चित्र, सगळं काही जबरदस्त आहे. मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी कर्नाटक यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. याची प्रथम आवृत्ती 1 सप्टेंबर 2023 ला प्रकाशित झाली. मराठी साहित्य मंडळाने प्रकाशित केलेलं पुस्तक, याचे सर्व हक्क अर्थातच शब्द प्रभू सौ शोभा रामदुर्ग यांच्याकडे सुरक्षित आहेत. मुद्रण स्थळ आहे साई समर्थ प्रिंटर्स. आणि याची अर्पण पत्रिका वाचतो मी. भक्ती घडली सुगंधित तुलसीदास थोर संत रचिती रामचरित ग्रंथ श्री राम नाम चरित श्री राम नाम दिन रात भक्ती घडली सुगंधित लेखणी टिपे अविरत प्रभू श्रीरामाचे चरित सप्त कांड सप्त सोपान प्रभू अन माता पिता. किती मस्त ना. चरणी अर्पण शोभा रामदुर्ग यांचं हे मनोगत, यांची अर्पण पत्रिका. कर्नाटकातील कलबुर्गी येथील प्रशांत हनुमानास वंदन करून शेगावचा योगी राणा संत शिरोमणी श्री गजानन महाराजास स्मरून मी माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते. यांनी आई वडील आजोबा या सगळ्यांना त्या मनोगतामध्ये स्थान दिलंय आणि मग हे रामचरित मानस लिहिलंय. या मराठी श्री रामचरित मानस श्रद्धा आणि प्रतिभा यांचा मनोहरी संगम अशा प्रकारची दमदार प्रस्तावना लाभलेली आहे शब्द प्रभू सर्वोत्तम सतारकर यांची. आणि अप्रतिम आहे, अप्रतिम म्हणजे गदिमांची आठवण त्यांना झालेली आहे, गीत रामायणाची आठवण झालेली आहे, मॉरल कंपास त्या दृष्टीनं पाहता रामायण भारतीय मनाचा मॉरल कंपास राहिलेला आहे. मराठीतील श्रेष्ठ संत श्री ज्ञानेश्वर यांनी संस्कृतमध्ये असलेल्या भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर करून भावार्थ दीपिका या नावाने घराघरात पोहोचवली. तुलसीदासांनी त्या ठिकाणी भाषांतर केलं. मूळ संस्कृतमध्ये असलेलं रामायण हे रामकथा रामचरित मानस या कृतीद्वारे उत्तर भारतात पोहोचविले. असेच म्हणतात की रामायण वेगवेगळ्या भाषेत 32 स्वरूपात आहे. या सगळ्यात संत तुलसीदासांचे रामचरित मानस हे लोकप्रिय आहे. जेव्हा सौ शोभा रामदुर्ग यांनी मला सांगितले, त्यांनी संत कवी तुलसीदास यांचे रामचरित मानस या सुप्रसिद्ध ग्रंथाचे मराठीत काव्यमय आणि संक्षिप्त रूपांतर केले आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले. खरंच आहे, मलाही आश्चर्य वाटलं आणि यांची सगळी पानं मी वाचून काढली. शब्द प्रभू सर्वोत्तम सतारकर असं लिहितात. सौ शोभा रामदुर्ग यांची काव्यशैली साधी सरळ आहे. फार अवघड किंवा क्लिष्ट शब्द न वापरता साध्या सोप्या पद्धतीने रामचरित मानसचा आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ रामायणातील दशरथ राजाच्या पुत्र कामेष्टी यज्ञाचे वर्णन त्यांनी कसं केलंय बघा. अयोध्येचा रघुवंशी राजा दशरथ ज्ञानी गुणसागर कौशल्यादी राणीची प्रीती असे दशरथ चरणांवर पुत्ररहित दुःखी राजा जाई वशिष्ठ मुनी आश्रमात मुनी म्हणती चार पुत्र होतील तुझ गुणी नामवंत. वशिष्ठ आणि शृंगी मुनी पुत्रेष्टी यज्ञ करविती प्रसन्न होऊनी अग्निदेव पाया पाय सासवे प्रगटिती. दशरथ करे दोन भाग अन कौसल्या कैकई सदेती कौसल्या कैकईतील अर्धा वाटा सुमित्रा ही सेविती. खरच आहे शब्द प्रभु शोभा वाढवलीत तुम्ही रामचरित मानसची आणि अप्रतिम असं रामचरित मानस दिलंय. खूप सुंदर रामचरित मानस दिलंय. मी तर म्हणतो प्रत्येकानेच हे रामचरित मानस वाचलं पाहिजे. प्रत्येकाने या रामचरित मानसचा ध्यास घेतला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला हे कळलं पाहिजे की आपण मराठीमध्ये हे रामचरित मानस कर्नाटकात राहून लिहिणाऱ्या व्यक्तीने शब्द प्रभूंनी लिहिलंय ते आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याची पारायण केली पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे याची खात्री मला वाटते. आणि म्हणूनच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं, सगळ्यांनी ते पुस्तक वाचावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं. खूप छान या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी मला हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं.

पुस्तक तुमच्या हातून लिहून व्हावीत आणि छापली जावीत. इथे थांबतो, पुन्हा वळू पुढच्या काही कलाकृतींकडे पुढच्या महिन्यामध्ये. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक धून ऐकवली होती, त्याच्यावरनं कदाचित तुमच्या लक्षात आलंही असेल की आजच्या भागात आपण कोणत्या वाद्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर स्मिता सोनी यांच्याकडनं. तर स्मिता सोनी यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं सुद्धा स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वाद्य आहे माउथ ऑर्गन, ज्याला मराठीमध्ये बाजा म्हटलं जातं. चला तर मग आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार होती त्या आता आपण जाणून घेऊयात. 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट थ्रिलर्स पैकी एक मानला जातो? नंबर 2, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट कोणता होता? नंबर 3, 1969 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला 1969 मधल्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता? नंबर 4, 1958 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातील असे कोणते गाणे आहे ज्या गाण्यामध्ये RD बर्मन यांनी पहिल्यांदा माउथ ऑर्गन वाजवला होता? अनेक प्रश्न, अनेक गाणी आपण ऐकणारच आहोत. सुरू करूयात आजच्या भागाला. ताई, आज तुम्ही आम्हाला माउथ ऑर्गन किंवा मराठीमध्ये बाजा म्हटलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देणार, तर आम्ही सगळेच श्रोते, मी सुद्धा उत्सुक आहे माउथ ऑर्गन संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी.
1: ऋषी, हे पण एक सुशीर वाद्य म्हणजेच विंड इन्स्ट्रुमेंट बरं का, यालाच हार्मोनिका असं पण म्हटलं जातं. मराठीत आपण बाजा असं साधंसुधं नाव याला दिलंय. शेकडो वर्षांपूर्वी चीनमध्ये पहिला बाजा बनला असावा असा अंदाज आहे. याचं बाहेरचं अंग लाकडाचं असतं आणि श्वास फुंकण्यासाठी आतमध्ये एक सिंगल किंवा डबल अशी पट्टी असते. त्याच्या आतमध्ये धातूच्या पातळ स्लाइस सारख्या पट्ट्या असतात. या ब्रासच्या, ब्रॉन्झच्या किंवा स्टीलच्या असतात. कलाकारांनी माउथ ऑर्गनमध्ये हवा फुंकली की त्या नाजूक पट्ट्या अतिशय सुमधूर आवाज करतात. साधारणपणे हवा फुंकण्यासाठी 10 छिद्र असणारा माउथ ऑर्गन जास्तीत जास्त प्रचलित आहे. म्हणजे किती प्रचलित आहे माहितीये का? इंटरनेटवरची एक माहिती अशी सांगते की 2019 मध्ये जगात सर्वाधिक विक्री झालेलं वाद्य ते आहे माउथ ऑर्गन. हे छोटंसं वाद्य अगदी खिशात मावेल असं पॉकेट फ्रेंडली आहे बरं का. म्हणजे खिशात मावतं म्हणून फक्त पॉकेट फ्रेंडली असं नाही, तर हे सामान्य लोकांना सुद्धा परवडतं म्हणूनही पॉकेट फ्रेंडली आहे. सगळ्या वयाच्या लोकांमध्ये ते लोकप्रिय आहे. अगदी जत्रेतल्या छोट्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते जागतिक कीर्तीच्या कलाकारांपर्यंत सर्वांना. त्यामुळे याच्यातून बॉलिवूड कसं सुटेल? अर्थातच बॉलिवूडमध्ये माउथ ऑर्गनचा वापरही भरपूर झालाय.
0: वा ताई, तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला सांगितली की 2019 साली जे वाद्य जगभरामध्ये जास्त प्रमाणात विकलं गेलं ते वाद्य म्हणजे माउथ ऑर्गन. वा वा वा, सुरेख सुरेख. चला तर मग श्रोतो, आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे जायची. श्रोतो, 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रिलर्स पैकी एक मानला जातो? श्रोतो, 1956 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं CID, आणि हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रिलर पैकी एक मानला जातो. आता आम्ही तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत या गाण्यामध्ये ज्यांनी माउथ ऑर्गन वाजवलेलं आहे त्या व्यक्तीचं ओरिजिनल नाव आहे मिलन गुप्ता. आणि मला जाता आणखी एक माहिती तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे फेमस अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटातली कारकीर्द ह्या CID चित्रपटापासून सुरुवात केली. चला तर मग ऐकूया CID चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: कार्यक्रम मधला पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की बाजा किंवा माउथ ऑर्गन म्हणलं की जरा तो हलका फुलका असणार असं समजलं जातं, तर हे बरोबर आहे का?
1: हो ऋषी, पुष्कळ तथ्य आहे याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये स्वरांचे छोटे छोटे तुकडे हे खूप छान वाजतात. साहजिकच वाजवणाऱ्याच्या श्वासांच्या किंवा पावलांच्या तालात हा माउथ ऑर्गन खूपच छान वाजतो. त्यामुळे संगीत दिग्दर्शकांनी सुद्धा अनेक गाण्यांमध्ये तो मूड अगदी तसाच पकडलाय. अगदी पहिले जे हिंदी सिनेमे येऊन गेले ना, त्यातलं एक जुनं गाणं सगळ्यांना आठवतच असेल.
0: तेच गाणं कार्यक्रमाचा आपल्या भागातलं दुसरं गाणं आम्ही तुम्हाला आता ऐकवणार आहोत. श्रोतो, मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रदर्शित झालेला पहिला वेळा हिंदी चित्रपट कोणता? तर श्रोतो, 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच दिवशी एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होते शहनाई. ह्या चित्रपट स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये माउथ ऑर्गन वापरलं गेलं आहे. पहिल्या या शहनाई चित्रपटामध्ये वापरण्यात आला होता. आता आम्ही जे तुम्हाला पुढचं गाणं ऐकणार आहोत त्याचे ओरिजिनल माउथ ऑर्गन वादक होते फिरोज दमरी. गाण्याचे बोल आहेत आजा मेरी जान संडे के संडे. कदाचित लक्षात येईल असेल ह्याच गाण्यावरनं पूर्वी दूरदर्शनवरती एक जाहिरात सुद्धा आली होती.

0: मगच्या प्रश्नामध्ये मी हलका फुलका मूड असा शब्द वापरला होता मागच्या प्रश्नामध्ये. हे जर का हलका फुलका मूडसाठी माउथ ऑर्गन वापर होत असेल तर मग आपण जो म्युझिक थेरपी करतोय त्याच्यात या माउथ ऑर्गनचा कुठे वापर केला जातो?
1: सुरुवातीला म्युझिक थेरपीमध्ये आपण क्लायंटची हिस्ट्री घेतो, त्यांची आवडती वाद्य, त्यांचे आवडते गायक वादक यांची माहिती करून घेतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतो. बरेच आजार ना ताणतणावातून निर्माण होणारे असतात बरं का. आता हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. जर क्लायंटला माउथ ऑर्गन आवडत असेल तर तो शिकायला आम्ही जरूर प्रवृत्त करतो, कारण तो वाजवणे हे थोड्या प्रयत्नांनी जमायला लागते. तसेच यात श्वास फुंकायचे असल्यामुळे थोडासा प्राणायामासारखा परिणाम सुद्धा आपोआप मिळतो, आणि याच्यात श्वास आत ओढायचे असे पण सूर काढता येतात बरं का. म्हणजे क्लायंटला दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस होते, श्वास आत ओढणे आणि श्वास फुंकणे. याच्या आतमध्ये धातूच्या ज्या मेटॅलिक स्लाइसेस असतात ना किंवा रीड्स, त्या आधीच ट्यून केलेल्या असतात, त्यामुळे नवशिका माणूस सुद्धा एखादं गाणं हार्मोनिकावर किंवा माउथ ऑर्गनवर पटकन शिकू शकतो आणि त्याला क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळायला लागतो. शिवाय या वाद्यातल्या बऱ्याचशा गाण्यांचे अर्थ पण हलके फुलके असतात, त्याच्यात मस्ती, रोमांस, बिनधास्तपणा, आशावाद अशा अनेक गोष्टी असतात, आणि त्यामुळे म्युझिक थेरपीमध्ये आम्ही बाजाचा भरपूर वापर करतो.
0: ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली. श्रोता आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागातल्या तिसऱ्या गाण्याकडे जायची. श्रोतो 1969 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला 1969 मधल्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता? श्रोतो 1969 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते आराधना, आणि ह्याच चित्रपटाला 1969 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत, हिरोईन म्हणजे शर्मिला टागोर एका ट्रेनमध्ये बसून प्रवास करते आणि हिरो म्हणजेच राजेश खन्ना एका जीपमध्ये बसून प्रवास करतोय आणि प्रवासातलं गाणं तो म्हणत आहे. कदाचित लोकांनी ओळखलं पण असेल, गाण्याचे बोल आहेत मेरी सपनों की रानी कब आएगी.

0: श्रोतो अशीच काही मौतरगण संदर्भातली माहिती आणि गाणी. उदाहरणार्थ 1958 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट मधलं असं कोणते गाणे आहे ज्या गाण्यामध्ये आर डी बर्मन यांनी पहिला मौतरगण वाजवला होता, काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोड़ में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो. आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं, अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: नमस्कार श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज रेडिओ FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. ताई, विश्रांतीला जायच्या आधी तुम्ही मौतरगणच्या संदर्भातली माहिती श्रोत्यांना दिली, त्याचा वापर कुठे केला जातो, त्याच्यानंतर त्याला अलकं फुलकं का म्हणलं जातं त्याच्या संदर्भात पण माहिती सांगितली. आता म्हणजे श्रोत्यांना गाणं ऐकवलं मेरे सपने की राणी, ते तसं पाहायला गेलं तर एकदम खूप छान रोमॅन्टिक मूड मधलं आपण ऐकवलं. तुम्ही मगाशी बिंदासपणाचं पण म्हणाल होतात की मौतरगण हा बिंदासपणासाठी सुद्धा वापरला जातो, तर त्याच्याबद्दल जरा थोडस तुम्ही सांगू शकाल का?
1: हो ऋषी, खूप वेळेला आपल्याला इतरांचं मन राखता राखता खूप तारेवरची कसरत होते, ती व्यक्त करता येत नाही, पण ती आत राहिली तर घुसमट होते. अशा वेळेला बिंदास मूडची गाणी मदत करतात. जणू त्या गाण्यातली बेफिकिरी आपल्यातच आहे अशी स्पंदनं ऐकणाऱ्याच्या मनावर उमटतात आणि त्यांच्या भावना मोकळ्या होतात. आता याच गाण्यात पाहना, नायक स्वतः काही खूप सक्सेसफुल असेल असं नाही, पण स्वतःचं फेल्युअर मित्रांसोबत सांगताना तो त्या भावनेतून मोकळा होत जातो आणि स्वतःच हसतो. त्या गाण्याच्या स्वरांनी जणू परत पुढचे प्रयत्न करायला नव्यानी तयार होतो. ऐकूया हे पुढचं गाणं.
0: त्याच अनुषंगाने आपण आता पुढच्या गाण्याकडे येणार आहोत. श्रोतो, 1958 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट असं कोणतं गाणं आहे ज्या गाण्यामधून आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा मौतरगण वाजवला होता? श्रोतो, 1958 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं सोलवा साल. आणि ह्या चित्रपटामध्ये एक गाणे आहे ते एका ट्रेनमध्ये शूट झाले आहे आणि त्या गाण्यामध्ये आपण जो मौतरगण ऐकतो तो स्वतः आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा वाजवला. आणि मौतरगण वाजवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आगमन केले ते ह्याच गाण्याने. कदाचित श्रोत्यांना कळले असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत हे अपना दिल तो आवारा.

खरं तर 1975 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता? श्रोतो, 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं शोले. आणि हा चित्रपट सुरुवातीला 204 मिनिटांचा होता, म्हणजेच तब्बल 3 तास 24 मिनिटांचा होता. पण 1990 साली जेव्हा तो परत प्रदर्शित झाला त्यावेळेला तो 198 मिनिटांचा केला गेला, म्हणजेच 3 तास 18 मिनिटांचा हा चित्रपट केला गेला. हा चित्रपट मुंबईच्या मिनरवा थिएटरमध्ये तब्बल 5 वर्षाहून अधिक काळ प्रदर्शित होत होता. शोले हा चित्रपट त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. जाता जाता श्रोते मला आणखी एक आठवण सांगायची, ज्या वेळेला शोले हा चित्रपट पहिल्या वेळेला दूरदर्शनवरती जेव्हा येणार होता त्यावेळेला रस्त्यावरची रहदारी ही पूर्णपणे कमी झाली होती, रस्ता पूर्णपणे शिक्षकाट होता. ह्या चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर त्यावेळेला आवर्जून माझे बाबा मला आठवण सांगायचे, ही मला एकदम आठवली म्हणून मी तुमच्या बरोबर शेअर केली. चला तर मग ऐकूयात गाणं. ओळखलं पण असेल तुम्ही की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय ज्याच्यामध्ये माउथ ऑर्गन वापरलेलं आहे, आणि ते गाणं म्हणजे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे.

0: ऋषी, सत्ते पे सत्ता मधले अतरंगी भाऊ आठवत आहेत का?
1: हो।
0: किती गोंधळ घालणारे असले तरी कसे बिंदास जगत असतात नाही ते? मग अशा बिंदास जगणाऱ्या या अतरंगी भावांच्या गाण्यात माउथ ऑर्गन तर पाहिजेच।
1: हेच गाणं हिंट दिलेलीच आहे त्यांनी। तो 1982 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1954 साली प्रदर्शित झालेला एका अमेरिकन संगीतमय चित्रपटातून घेतला होता? शोधो। 1982 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाचे नाव होत सत्ते पे सत्ता, आणि हा चित्रपट 7 ब्राइड्स फॉर 7 ब्रदर्स या 1954 साली प्रदर्शित झालेल्या एका अमेरिकन संगीतमय चित्रपटातून घेतला होता। शोधो। गाणं ज्याच्यामध्ये साती भावंड त्यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे मनमुरातपणे बिंदास्तपणे अगदी बिंदास्त जगत आहे असा टाईपचा सीन या गाण्यामध्ये दाखवले गेलेला आहे। गाण्याचे बोल आहेत, जिंदगी मिलके बिताएंगे।

0: काही आपण रोमॅन्टिक मूड मधला त्याच पद्धतीने बिनधास्तपणाचं सुद्धा गाणं आपण ऐकवलं तर दुःख विसरणं फार कठीण जातं असं म्हणतात. तर त्या संदर्भातलं एखादं गाणं तुमच्याकडे आहे का हो, की ज्याच्यामध्ये माउथ ऑर्गन वापरलेलं आहे आणि ज्यांना दुःख विसरायचे त्यांना सुद्धा खूप सोपं होऊन जाईल.
1: पूर्वी दोस्ती सिनेमा येऊन गेला आठवते, त्याच्यामध्ये दोन मित्र असतात, त्याच्यामध्ये एकाला दुःख आणि अश्रू अनावर झालेले असतात, तेव्हा दुसरा मित्र येतो आणि त्याची समजूत घालतो. समजूत घालताना राही मनवा दुःख की चिंता क्यू सताती है दुःख तो अपना साथी है हे गाणं तो मित्र म्हणत असतो. मित्र सांत्वन करत असताना या मित्राचं हळूहळू सांत्वन होतं आणि तो पुन्हा आनंदी होतो. हे चित्रीकरण करता करता बरोबर त्याच

0: यांनी याच चित्रपटामधून आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीची कारकीर्द सुरू केली. दोस्ती हा चित्रपट अभिनेता संजय खान यांचा पहिला चित्रपट होता. गाण्याचे बोल आहेत, राही मनवा दुखी चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है.
1: दुख हो या सुख जब सदा संग रहे ना कोई,

श्रोतो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, कारण पुढचा कार्यक्रम लाईनअप झालेला आहे. त्यामुळे आजचा भाग इथे संपवत आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला स्वरसंध्या या मालिकेच्या संदर्भात काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर संपर्क क्रमांकावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. व्हॉइस नोटच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला प्रतिक्रिया पोहोचू शकणार आहात. दिलेली प्रतिक्रिया जर खूप चांगली वाटली तर तुमच्याच आवाजात आमच्या ह्या कार्यक्रमाची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला ऐकू शकणार आहोत. मोबाईल क्रमांक आहे

0: 7419991185। मोबाइल क्रमांक पुनः सांगतो 7414999185। श्रोतो जाता जाता असंच एक सुरेख गाणं तुमच्यासाठी सोडून जातोय। गाणं आहे काश्मीर की कली या चित्रपटामधलं, शम्मी कपूर वरती शूट केलेलं हे गाणं तुमच्यासाठी सोडून जातोय। या गाण्याचे गीतकार आहेत एस एच बिहारी, संगीतकार आहेत ओपी नय्यर आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी। तर आता मग आजचा भाग मी इथेच थांबवतोय। नवीन वाद्यांसह पुन्हा आम्ही भेटायला येऊ, तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: निरोप द्या। धन्यवाद। ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

रेडियो पुणे रे हो आमचा रेडियो पुणे रे। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणे रे हो आमचा रेडियो पुणे।

0: बहुत ही अच्छा और बहुत मजा आ रहा है सुनने में।
1: इस तरह संत तुकाराम आज भी अपने भक्तों के बीच अपने विभिन्न अभंग द्वारा मौजूद हैं। बड़े ही प्रेम से उनके अभंग आज भी पुणे को सौभाग्यशाली बनाते हैं और ये एहसास दिलाते हैं कि तुम वही धरती हो जिसने संत तुकाराम को जन्म दिया, तुम वही हवा हो जिसने उनके चरणों को स्पर्श किया और यहाँ रहने वाले लोग अति गौरवान्वित हैं कि संत तुकाराम के अभंग आज भी जीवन की कला और भगवान के प्रति प्रेम, साधना, समर्पणता सिखला रहे हैं। सच में ऐसे ही थे संत तुकाराम, निश्चल, कभी किसी का बुरा ना चाहने वाले।
0: मुझे लगता है भगवान को सच्चे दिल से याद करो तो वो जरूर सुनते हैं।
1: क्यों नहीं, हम ही तो कहते हैं ना, तुम मात पिता हम बालक तेरे, और फिर खुद ही भूल जाते हैं। वो तो सभी आत्माओं का पिता परमात्मा यानी परमात्मा है, बस उससे जुड़ जाओ तो अनुभूति ही अनुभूति है। आज बाहरी साधन तो बहुत है और वो हमें कंफर्ट देते हैं, और हम मानव आत्माएं उसमें ढूंढ रहे हैं सुख। अब कपड़ों की दुकान पे कार मांगेंगे तो मिलेगी क्या?
0: बिल्कुल सही, मुझे लगता है सुख मिलता है सुख देने से, दूसरों के लिए कुछ करने से, है ना?
1: हाँ, चलो आज का ज्ञान यहीं तक।
0: ओके पुराना स्तंभ जी, फिर मिलेंगे। थैंक यू, बाय बाय।
1: बाय बाय मनु।
0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद, इतनी अच्छी और सुंदर गाथा हमें सुनाने के लिए। चलिए अब अपने एक्सपर्ट जी के पास चलते हैं और संत तुकाराम जी के बारे में कुछ अन्य विशेष बातों का आनंद लेते हैं।
2: महाराज म्हटलं तेव्हा बाबा, तेव्हा काहीतरी सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळी वेशभूषा, काहीतरी दाढी जटा वगैरे, वेगळे वेगळ्या रंगाचे कपडे, किंवा असं काही नाही तर सामान्य लोकांमध्ये राहून सामान्य जीवन, सामान्य गृहस्थी जीवन, वेश वगैरे सामान्यांचाच असणार आणि सर्वांमध्ये असूनही एखाद्या योग्याला किंवा एखाद्या संन्यासालाही लाजवेल अशी स्थिती परमार्थिक जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केली, विशेषतः आहे त्यांच्या जीवनामध्ये। किंवा घरामध्येच काहीतरी वारीचा वारसा त्यांच्या घरामध्ये आहे हे त्यांच्याच शब्दामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं। पंढरीची पांडुरंगाची भक्ती आणि पंढरीची वारी, महाराज सांगतात की माझ्या घरात मला ही परंपरेनं मिळालेली आहे, परंपरेनं मिळालेली आहे आणि वंश परंपरेनं मिळालेली आहे, आणि मी त्याचं अतिशय कृतज्ञतेनं आणि श्रद्धेनं मी ती स्वीकारलेली आहे आणि पुढे त्याचा वारसा देतो आहे, असे बरेच अभंग आपल्याला सापडतात। माझ्या वडिलाचे मिराशिरा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, असे अनेक प्रमाण आपल्याला सापडतात। हा वारसा आहे, भक्तीचा वारसा आहे, पंढरीनाथाच्या पंढरीची वारी, पांडुरंगाची भक्ती हा वारसा आहे। पण घरामध्ये काही वेदशास्त्र वगैरे, काही शास्त्र अध्ययनाचा किंवा फार मोठा काही एखाद्या शास्त्री पंडिताच्या काही घराना होता असा वारसा होता असा कुठलाही नसताना सामान्य शेतकरी कुटुंबातून असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, पण त्यांनी ही उंची प्राप्त केली परमार्थामध्ये असं वैशिष्ट्य आपल्याला सांगतील वेगळे पण इतर संतांच्या। त्या काळामध्ये तर सामाजिक किंवा या परिस्थितीचाही विचार केला, मुघलांचे वगैरे त्या काळामध्ये अनेक शाह्या आजूबाजूला होत्या आणि स्वराज्य निर्मितीचंही कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं हेही कार्य चाललेलं होतं आणि त्याच काळामध्ये ही चळवळ माणसाची मन बदलण्याची किंवा माणसाला सद्गुण समाज धारणेसाठी किंवा गावाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी जी विधायक अशा स्वरूपाची काही आचारसंहिता आहे मानवी जीवनामध्ये, माणसानी माणसाशी कसं वागावं, घरामध्ये एकमेकाशी कसं वागावं, गावात एकोप्याने कसं राहावं, धर्मनिष्ठा काय असावी, राष्ट्रनिष्ठा काय असावी, असेही प्रकारे माणसं त्यांनी तयार करायचे। आणि मला एक ठिकाणी वाचनामध्ये असं आलेलं आहे, त्यांचे जे सवंगडी होते स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये त्यातले बरेचसे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाठवले होते त्यांच्याकडे, तयार करून तुझ्यामध्ये जर ते आहे लढाऊ वृत्ती वगैरे हे त्याची प्रकृती दिसली तर तुझं काम इकडं आहे आपल्याला स्वराज्य निर्मितीसाठी, तू जा महाराजांच्या पदरी जाऊन हे कर उपाय हो, असंही तो वाचायला मिळालं। म्हणजे त्या प्रतिकूल असणारी सामाजिक परिस्थिती, घरात हे विचार केला तर थोडीशी प्रतिकूल परत प्रतिकूल म्हणजे अनुकूलता होतीच त्यांच्याकडे त्या काळामध्ये त्यांच्याकडे सावकारी होती पण जेव्हा दुष्काळ पडला आणि लोक अन्नान्न करून मरायला लागले त्यावेळेस परंपरागत असणारे सावकारीचे जे खाते होते अर्थात वह्या होत्या लोकांची गरज असणारे ते लिखाण केलेल्या त्या वह्या त्यांनी दगड बांधून इंद्रायणी ठेवल्या म्हणजे दुष्काळानं लोक अन्नान्न अन्नाला भाग झालेले आहेत आणि अशा काळामध्ये आपण जुलूम करून त्यांच्याकडून ते पैसे वसूल करणं हे मला पटत नाही. महाराजांचं चरित्र जवळजवळ महाराष्ट्रीयन माणसाला माहीतच आहे कारण कथा कीर्तन ही जी परंपरा आहे महाराष्ट्राची कीर्तन परंपरा या कीर्तन परंपरेचा भरपूर असा प्रभाव महाराष्ट्रावर आहे. किंबहुना मी तर असं म्हणेल की मी वारकरी आहे केवळ असं म्हणून नाही तर सुज्ञ माणसाने जर याच्याकडे व्यवस्थित या गोष्टीचा विचार केला तर ते प्रत्येकाला पटण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे माणसामध्ये असणारी माणुसकी इतर प्रांतांच्या किंवा काही गोष्टीच्या तुलनेत जर विचार केला तर थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्र अजून महाराष्ट्रच आहे त्याचा बिहार नाही झाला त्याचं श्रेय वारकरी संप्रदायाला जातं असं माझं मत आहे. कारण तळागाळामध्ये अगदी ही वारकरी परंपरा आणि हे तत्वज्ञान वारकऱ्याचं सोप्या भाषेमध्ये कीर्तन परंपरेने हे पोचवलेलं आहे आणि त्यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानराज माऊली त्यांच्या काळापासून किंवा त्यांच्या समान असणारे समकालीन असणारे संत प्रेममूर्ती संत नामदेव महाराज म्हणजे संत चोखोबा राय आदी करून किंवा हे चारी भावंड ज्ञानेश्वर महाराज आदी चारी भावंड तर या मंडळींनी महाराष्ट्रातच नाही तर नामदेवरायांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही त्यांनी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊनही म्हणजे अर्थात वारकरी संप्रदायाची पताका आणि हे संप्रदायाचं तत्वज्ञान हे भागवत धर्माची पताका दुसऱ्या राज्यामध्येही अगदी पंजाबमध्ये पंजाबच्या घुमानपर्यंत त्यांनी ती पोहोचवलेली आहे आणि त्याचा पुरावा म्हणजे शीख अर्थात शिखांचा जो धर्मग्रंथ आहे ग्रंथ साहिबा म्हणलं जातं त्या धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांच्या रचना काही अभंग मूळ त्या ग्रंथामध्ये ते नामदेवरायांचे अभंग सुद्धा आहेत आणि शीख संप्रदायाची मंडळी नामदेव बाबाजी तो हमारे गुरुजी है गोविंद गुरु गोविंद जी के समान है हमें बाबाजी तो हमारे गुरुजी ही है असं म्हणतात अतिशय आदर करतात कारण ही परंपरेनं गुमानला जाऊन नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन भगवत धर्माचा प्रचार केलेला आहे हे पुरावे आपल्याला दिसतात आणि नंतर त्या काळात मधल्या काळात संत एकनाथ महाराज वगैरे आणि त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचा काळ हा सर्वात नंतरचा आहे. तुका झाला असे कळस आपण म्हणतो ना संप्रदायाचं किंवा हे भागवत धर्माचं मंदिर असं रूपक केलेलं आहे संत बहिणाबाई. संत बहिणाबाई जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्या ठिकाणी एक उल्लेख लक्षात घ्यायचा संत बहिणाबाई चौधरी वेगळ्या आणि या संत बहिणाबाई जेवूरकर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्या आहेत. तर त्यांचा एक प्रसिद्ध असा अभंग आहे की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात असणारी वेगवेगळी असणारी काही धर्मपीठ होती त्या सर्वांना एका भगव्या ध्वजाच्या खाली भागवत धर्माचा प्रचार करून एक ठिकाणी सर्वांना आणलं आणि याचाच अर्थ असा की ज्ञानदेवे रचिला पाया आणि हे जे देवालय आहे रूपक केलेलं आहे देवालयाचे खांब कोण तर भानुदास एकनाथ खांब दिला भागवत असं प्रमाण आहे. म्हणजे एकनाथ महाराज जणू काही त्याचे खांब झाले कोणी कोणत्यात झालं पाया कोण आहे पाया ज्ञानेश्वर महाराज खांब म्हणजे भक्कम असणारे खांब म्हणजे एकनाथ महाराज आणि तुका झालं असे कळस म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजापर्यंत ही जी संतांची परंपरा आहे हे ह्या पुरुषांचे अवतार झाले म्हणजे महाराष्ट्राला भाग्याचे दिवस दाखवण्यासाठीच झाले असं म्हणायला हरकत देण्यासाठी योगदान सर मगाशी आपण विषय झाला की जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचाही बऱ्याच वेळेला भेटी झालेल्या आहेत आणि अर्थात त्यांची जी शूरपणा त्यांच्याकडे होताच छत्रपती त्यांनाही भवानी माता प्रसन्न होते भवानी मातेनं प्रसन्न होऊन त्यांना तलवार वगैरे दिलेली हे त्यांच्या चरित्रामध्ये आपण ऐकतो पण भावना राजा केवळ शूर असून चालत नाही तर तो सरदही असला पाहिजे संवेदनशीलही असला पाहिजे प्रसंगी कठोरही असला पाहिजे तेवढाच आणि प्रसंगी संवेदनशीलही असला पाहिजे आणि विशेषतः संवेदन मनाचं संस्करण थोडक्यात म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीनं विचार केला तर भावना, कृती आणि बुद्धी या तीन गोष्टींचा विकास होणं म्हणजे जीवनाची परिपूर्णता आहे. केवळ कृती भावनेचा विकास झाला आणि बुद्धीचा विकास त्या तुलनेत कमी झाला तर भावनाशील माणूस व्यवहारामध्ये अयशस्वी होतो. आणि केवळ बुद्धीचाच विकास जास्त, अलीकडे आपण बघतो की बुद्धिमान माणसं आहेत आणि बुद्धीचा उपयोग केवळ पैसा, जास्तीत जास्त पैसा मिळवणे, जास्तीत जास्त भोगाची साधनं, सुखाची साधनं ते गोळा करणे आणि जास्तीत जास्त भोगी जीवन जगणं, त्याच्यासाठी इतरांना काही त्रास होईल का किंवा समाजाविषयी मला काही देणं लागतो मी, याचा काहीच विचार न करता मी जास्तीत जास्त चांगले भोग कसे भोगल असा विचार होतो. जर तो केवळ बुद्धीचा विकास झाला आणि त्याच्या समांतर भावनेचा विकास नाही झाला तर असे प्रकार होतात. म्हणून भावनेचं संस्करण करण्यासाठी धर्मग्रंथांची गरज आहे, अर्थात संत महात्म्यांच्या विचाराची गरज आहे. आणि मी तर म्हणतो छत्रपतींपासूनच त्यांच्याही काळात किंवा प्रत्यक्ष त्यांचं सुद्धा भावनेच्या दृष्टीनं संस्करण म्हणजे आध्यात्मिक असणारं हे संस्करण, भावना, मनाची संवेदनशीलता वगैरे हे जपणं, ही गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून झालेली आहे. मी तर असं म्हणेन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वराज्य निर्मितीमध्ये सुद्धा काहीतरी तोडा त्यांचाही वाटा आहे. एवढंच नाही तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी, प्रसिद्ध आहे प्रसंग त्यांच्या चरित्रातला की जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही नजराना पाठवला तेव्हा त्यांची परिस्थिती फार हालाकीची आहे वगैरे असं त्यांना जेव्हा समजलं, लक्षात आलं, तर त्यांनी त्यांना काही नजराना उंची अशी वस्त्र, रेशमी तलम वस्त्र आणि काही सोन्याच्या मोहरा वगैरे, त्याच्यामध्ये काही सनदी सुद्धा होत्या अशा की काही जमीन वगैरे क्षेत्र वगैरे त्यांना दिलं जाणार होतं. आणि प्रत्यक्ष धन संपत्ती ही घेऊन जेव्हा नजराना घेऊन महाराजांचे दूत आले, छत्रपतींचे दूत जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे, तर उल्लेख आहे चरित्रामध्ये स्पष्ट की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो नजराना परत पाठवलेला आहे आणि त्याचं उत्तर देत असतानाचे काही त्यांचे अभंग आपल्या.
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत शुक्रिया. मैं हूँ मनु और आपने सुनी संत तुकाराम की गाथा पुराने स्तंभ जी के साथ. केवल मैं ही तो कहानी नहीं सुनती, आप सभी भी तो सुनते हैं, है ना दोस्तों. मुझे किसी ने कहा था कि जब विकट परिस्थितियां आती हैं, तो या तो इंसान बिल्कुल निराश हो जाता है या वो महान बन जाता है. मतलब उन परिस्थितियों को हम कैसे लेते हैं ये हम पे डिपेंड करता है. कई बार मुश्किलें इतनी ज्यादा होती हैं कि उनकी कल्पना करना भी मुश्किल है या दूसरों को समझाना भी बहुत मुश्किल है. लेकिन जैसा संत तुकाराम ने किया, उन्होंने आशा की किरण को विकट परिस्थितियों के काले बादल के पीछे छुपने नहीं दिया, बल्कि अपनी ऐसी स्थिति का निर्माण किया जिसने अनेकों का कल्याण किया. तो हम इससे ये जरूर सीख सकते हैं दोस्तों कि अगर विकट परिस्थितियां आती हैं तो शायद हमें कुछ बड़ा बनाने के लिए आई हैं. हम उससे कुछ सीखें, अपने आप को इतना स्ट्रॉन्ग, इतना मजबूत बना लें कि बाद में हम अनेकों की मदद कर सकें या अनेकों के लिए एक मिसाल बनकर उभर सकें. और ऐसा जरूर होगा क्योंकि हम सबने भी तो इसी धरती पर जन्म लिया है. तो चलिए हम ये डिसाइड कर लेते हैं आज से कि चाहे जिंदगी में जितनी मुश्किलें क्यों ना आए, हम कभी पीछे मुड़कर नहीं देखेंगे, ना रिग्रेट करेंगे, ना ही अपसेट होंगे, बल्कि उसे एक चैलेंज की तरह लेके अपने एक नए व्यक्तित्व का निर्माण करेंगे और स्ट्रॉन्ग और मजबूत निकल कर बाहर आएंगे. तो कर लिया ना प्रॉमिस आपने आज पुराने स्तंभ जी से और मुझसे भी. चलिए दोस्तों, अब मैं लेती हूँ आपसे इजाजत, फिर से मिलेंगे पुराने स्तंभ जी के साथ. तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: सोनेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: आप सुन रहे हैं रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार रसिक मित्रांनो, मी प्रकाश फासे, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। कालच्या भागात आपण पाहिलं होतं की गाण्याची मैफल रंगलेली आहे, नरेंचा सत्कार, दाशरथी हा त्याचा जो मित्र आहे त्याच्या आई वडिलांनी स्वयंस्फूर्तपणे केलेला आहे, देवाच्या गळ्यातली घालायची माळ त्याच्या गळ्यात घातलेली आहे, मातेनी मित्राच्या आईने त्याची दृष्ट काढलेली आहे, कडाकडा बोट मोडली आहे आणि धन्य ती धन्य माझी भुवनेश्वरी असा त्याच्या आईचा गौरवोद्गार काढलेला आहे। इथपर्यंत आपण आलो होतो आणि रसिकांनो, मी पुन्हा तुम्हाला रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावरून कालची एक आठवण देतो की आज आपल्या एका शोकमग्न प्रसंगाला, एका दुःखद घटनेला सामोरं जायचंय। थोडीशी मनाची तयारी ठेवा, भावनांना आटोक्यात ठेवा। मी प्रकाश फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याच्यातून आपल्याशी रोज संवाद साधतोय। आज आपण पाहू शोकमय घटना, त्याचे झालेले परिणाम आणि त्याने झालेली नरेंद्रची स्थिती। सगळेच नरेनला पुन्हा पुन्हा आग्रह करत होते, आता तर स्त्री वर्गाकडून खास फरमाईश आली होती, अजून एक दोन गीतं गा। नरेंद्रची मनाची तयारी नव्हती, घराकडे ओढ घेत होतं, काहीतरी अघटित घडतंय अशी कुठेतरी मनाला जाणीव होत होती, पण मित्रांचा, त्यांच्या मातांचा, भगिनींचा, समस्त महिला वर्गाचा आग्रही मोडवत नव्हता। नायला जाणे तनपुरा हातात उचलला, तेवढ्यात दाराशी काहीतरी गडबड झाली, त्यातही त्याच्या नावाची चौकशी होत असल्याचं त्याच्या कानावर आलं। मग मात्र त्याने तनपुरा खाली ठेवला आणि दाशरथीला विचारलं, अरे बघ रे, बाहेर कोण आहे, कोण आहे? इतक्यात बाहेर गेलेला शिशिरात आला आणि तो नरेनला म्हणाला, नरेन भैया, तामू आणि हबू आलेत घरून, काहीतरी तातडीचा निरोप आहे वाटत। कोण आला म्हणालास? मित्राने विचारलं। त्यावर त्याला डोळ्यांनी खून करीत शिशिर म्हणाला, अरे हबू दत्त आणि तामू नरेनचे काका आलेत, म्हणतात विश्वनाथ बाबूंची तब्येत एकाएकी बिघडली आहे आणि नरेनला ताबडतोब घरी आलं पाहिजे। एका निरोपात रंगाचा बेरंग झाला, सगळ्या गोष्टींचा विचका झाला। त्या सगळ्या गडबडीत नरेन मैफल सोडून, दारातून, घर सोडून केव्हा बाहेर निघून गेला हे कोणालाच कळलं नाही। सगळ्यात पहिल्यांदा शिवनाथ बाबू भानावर आले, काय आहे रे, काय झालं? नरेनच्या घरून तातडीचा निरोप आला म्हणून तो निघून गेलाय। काय निरोप आहे? आता मात्र शिशिरला राहवलं नाही, कारण खरा निरोप आणि त्यातलं तथ्य फक्त त्यालाच माहीत होत। तो शांतपणे गंभीरतेने म्हणाला, फार भयंकर गोष्ट घडली आहे बाबूजी, नरेनवर फार मोठं संकट आलंय, अरिष्टच कोसळलंय। त्याचे आवडते बाबूजी विश्वनाथ दत्त महाशय आत्ता अर्ध्या तासापूर्वी हृदयविकाराच्या आघाताने हे जग सोडून गेलेले आहेत। काय? जमलेले सर्वजण एकाच शब्दात ओरडले। तेवढ्यात दाशरथीची आई आली, काय ऐकलं मी, हे खरं आहे का? अहो माझी भाग्याची भुवनेश्वरी, असं म्हणायला अजून उणीपुरी 10-12 मिनिटं देखील झाली नाहीत। आई जगदंबिके, कशी एवढी निष्ठुर झालीस पोरावर? पुढच्या 5-10 मिनिटातच सारी आमोद सभा, आनंद सभा ओस पडली, रीती झाली. पळभर हाय हाय करणारे म्हणणारे दत्ताच्या घरचं गोडदोड खाऊन आपल्या मार्गी लागले. आणि अघटित दुःख स्वप्नाचा हा काळ दत्त परिवाराला छळत राहिला. उतरलेला चेहरा पाहून नरेंद्रला काहीतरी अनुचित घडल्याचं जाणवलं होतच. त्याने गड्यास विचारले असता त्याच्या मनास हादरवणारी पित्याच्या दुःखद निधनाची बातमी त्याला कळली. पिताच, तो तर त्याचा आधारवड, आदर्श, सर्वस्व पित्यावर अवलंबून त्याचं आपल्या बाबूजींवर आवडतं अत्यंत अफाट अमर्याद प्रेम शोकमग्नतेने दोन्ही डोळ्यातून मुक्तपणे अश्रू वाहू लागले, ओसंडू लागले. त्वरित त्यानं मित्रच तडक तो घरी आला. घरी एकच हल्लोकळ. धीरोदात्त मनाने त्याने पित्याचे अंत्यसंस्कार केले. स्मशानातील पित्याच्या धडकत्या ज्वालांनी लपेटलेल्या चितेसमोर नरेंच्या मनातील विचार, हा देह असाच आहे, त्यास मृत्यू ठरलेलाच आहे, परंतु या देहातील आत्मा तो कसा मरणार? तो तर अक्षय आहे, अमर आहे. पित्याचे प्रेमही अमर आहे, व्यासंगही अमर आहे. हा देह म्हणजे आत्म्याने धारलेले वस्त्र. ते जीर्ण होणार, विरणार, फाटणार, पण आत्म्याचे तसे नाही. माणूस केवढ्या मोठमोठ्या आशा बाळगून जगत असतो जन्मभर. धन, दौलत, घर, दार सर्व सर्व इथंच राहते. शेवटी राहत काय? माती. माती मातीला मिळाली. आता पुन्हा दर्शन नाही, शब्दही नाही. लौकिक दृष्ट्या उरली ती या देहाची राख. हो, राखच मानवी जीवनाचं हे अंतिम सत्य आहे. थोडक्यात नरेंच्या मुखातून गीतेचं तत्वज्ञान बोललं जात होत, जे त्याने स्वीकारलं होतं. पण जळणारा देह त्याच्या पित्याचा होता, त्यामुळे त्याच्या मनाला कुठेतरी जखम होत होती. त्याचा पिता, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याचा आधारवड आणि एखादा भक्कम असा वटवृक्ष सारखं त्यांचं जीवन. अनेकांना त्यांनी छाया दिली. अनेकांचे ते विश्रांती स्थान होते. अनेकांचा ते आधार होते. हा कसा हरपला? एवढं प्रचंड मोठं झाड एका क्षणात कसं उन्मळून पडलं? अवघं 49 वर्षाचं वय. कधीतरी म्हणाले होते खरं की आता मला माझी काळजी वाटू लागलीय. तसं तर शिणला भागला प्रत्येक जण म्हणत असतो. मनाविरुद्ध घडलं, कोणी कुठे साथ देत नाही म्हणलं की आपण म्हणतो, परमेश्वरा अंत नको पाहू रे, आता पुरे कर. आता माझी आई 84 वर्षी गेली. ती तर रोज म्हणायची, देवा तू कुठे लपलाय का मी लपलीये. कारण 22 वर्ष ती पलंगावर होती. म्हणजे असा शिणलेला देह म्हणतच असतो, पण तिचं तरी वय 94 होत. आणि मी हळूहळू मृत्यूला सामोरं जायला च मनात धाडस आणत होतो, हिंमत आणत होतो. इथं तर अवघं 49 वय. आयुष्यभर त्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं, आपल्यावर विश्वास टाकला, आणि अखेरच्या क्षणी आपण मात्र त्यांच्या विश्वासाला पारखे झालो का? नरेंच्या मनात प्रश्नांचा गोंधळ सुरू झालेला आहे. आपण त्यांचा अपेक्षा भंग केला का?

पदवीचं भूषण त्यांच्या खऱ्या इच्छापुढे किती किरकोळ असेल. नरेन बेटा, केवढी जबाबदारी तुझ्यावर सोपवून गेलेत. एवढ्याशा वयात किती धडपड केली, विश्रांती कधी घेतली नाही. कष्ट कष्ट कष्ट, अफार कष्ट. माता शोकमग्न अवस्थेत नरेनला म्हणते, अरे कधी दुखलं खुपलं, कधी कळू सुद्धा दिलं नाही. सतत म्हणायचे, एका हाताने कमवलं आणि दोन्ही हाताने उधळलं. जे दुसऱ्या दिवसाचा विचार करतात ते दुसऱ्या दिवसाचे गुलाम असतात. आपण काय कमवलंय हे जगाला पाहायचं असेल तर मी नरेनला पुढे करेल. त्याच्यात आमचं सर्व सामर्थ्य आम्ही भरून दिलंय. काय नाही त्याच्यात, स्वरूप, शिक्षण, संस्कार, स्वास्थ्य, कला, पांडित्य, संगीताबद्दलचं प्रेम, उदारता, सर्व सर्व आहे त्याच्यात. 10 वेळा सोंगट्या फेकल्या पण खरं दान मिळवून दिलं ते माझ्या नरेनने. याचं कारण, 33 वर्षाच्या सहजीवनात त्याच्या मातीची 10 बाळंतपणं झालेली होती. म्हणून ते म्हणतात की 10 सोंगट्या फेकल्या तरी खरं मोठं दान मिळालं ते नरेनच्या रूपाने.

काय नाही करावं लागलं आईला. अगदी शेवटचा भाऊ त्याचा 4 वर्षाचा होता. त्याला बाबूजी आठवतील तरी कसे, आईचं सगळं मुलांचं करण्यात दुखणी दुखणी शाळा पाठी लग्न कार्य पर्यंत तिघांचे नाव रूपाला येऊन मृत्यू सर्व तिला सोसावं लागलं. 3 सोंगट्यात गळाल्याच, त्यात 33 वर्ष कशी गेली असतील, त्या दोघांना एकमेकांचा सहवास किती, एकत्र नाणणं किती, एकमेकावर खूप जीव असूनही एकत्र राहून केलेला संसार किती, फारच थोडा. ते आपण आग्रह धरला म्हणून रायपूरला आईस बाबांबरोबर तरी होती. एकत्र कुटुंब पद्धतीत थोरल्या सुनेच्या वाटेला येणारे कष्ट, जबाबदारी, कुळधर्म, कुळाचार, आलागेला यात तिनं स्वतःला गुंतवून घेतलं होतं. बाबूजींचं आणि तिचं अंतःकरण भिन्न नव्हतं, अद्वैत होतं. ते स्नेह अमर्याद होता, अक्षय होता. त्यांच्या नुसत्या अस्तित्वाच्या जाणीवरही तिचं जीवन सौभाग्यवंत होतं. अशा अकाली जाण्यामुळे खरं नुकसान झालं ते मातेचंच. मुलं काय आज लहान आहे, उद्या मोठी होतील. नवीन आशा, नवीन दिशा, नवीन मोह, नवीन दिलासा देणार आयुष्य त्यांना मिळणार आहे. त्यांच्या पितृहीनतेच्या केविलपणापणावर आई मात्र आपले पंख पसरून आपल्याजवळ असेल नसेल ती उब देणार आहे. त्यांना बापाची उणीव भासू देणार नाही, पण तिला स्वतःला काय, तिचं भवितव्य काय, तिचं सर्वस्व भूतकाळाने हिरावून घेतलं. आईच्या शोकापुढे सारं घर उदास उदास केविलवाणं वाटत होत. डोक्यावरच्या केसांनी संन्यास घेतलेला, अंगात कुर्ताही घालायचा नाही अशा सुतकी अवतारात जायचं म्हटलं तरी कुठे. आणि अचानक आठवलं, काय हरकत आहे, दक्षिणेश्वरीत जाऊन पाहू. मग ओढ वाटू लागली. दुपारचं ऊन उतरलं तसा तो निघाला. आईने न राहून टोकलं, केव्हा येणार आहेस, लवकर येईल. पुढचं सगळं ठरवायला ताराशंकर भट्टाचार्य यायचे, आठवण आहे ना. हो आई, लगेच येईन. नित्याच्या सवयीनुसार टांगा केला, दक्षिणेश्वरी आला. गंगेवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत तो ठाकुरांच्या खोलीत शिरला. सुरेंद्र हाजरा, बाबूराम, राखाल ही नेहमीची मंडळी आणि बरीच इतर मंडळी ठाकुरांजवळ होती. त्रैलोक्यनाथ सन्याल हा गायक भजन गात होता, गाणं रंगात आलं होतं. नरेन गुपचूप सगळ्यांच्या मागे बसला. कोणी विशेष दखल घेतली नाही, पण ठाकुरांच्या नजरेतून नरेंद्र कसा सुटणार. त्यांची बेत नरम गरम होती. 15-20 दिवसापूर्वी भावसमाधीत नृत्य करताना एकदम शरीराने तोल सोडला आणि ते धाडकन जमिनीवर पडले होते. डाव्या हाताला

फ्रॅक्चर झालेलं होतं. सगळ्या हाताला मोठमोठ्या पांढऱ्या पट्ट्या बांधल्या होत्या, शिवाय हात गळ्यात अडकलेला. नरेंद्रला तशा कपड्यात आणि सुतकी चेहऱ्यात पाहून ठाकूरांचा जीव गलबलला, तळमळला, हळहळला. चेहऱ्यावरचा नेहमीचा निरागस आनंद त्यांचा मावळला. गाण्यातनं त्यांचं लक्ष केव्हाच उडालं. त्रैलोक्याचंही गाणं संपत आलं होतं. गाणं संपल्यावर ठाकूर नेहमीच्या भावसमाधीत न जाता स्वतःशीच बोलू लागले. सन्याल बाबू, गाणं तर मोठं सुरेख गायलाच रे. तुम्हा लोकांजवळ फार निवडक आणि अर्थपूर्ण गाणी असतात, ती देहाचं भान विसरायला लावतात. त्रैलोक्या, मन आणि मुख नसलं तर नुसतं शरीर काय कामाचं रे. म्हणतात ना, शिर्यते ते शरीर. शिणत, जुनं होत, झिजत, आघातग्रस्त होत, मरते, त्याला शरीर म्हणत. हो की नाही रे? शरीराला त्याचे धर्म असतात, त्याच्या अवस्था असतात. बघ ना, या नोरेंची काय अवस्था झाली. वडील गेले म्हणून कसा दुःखी कष्टी झाला, असह्य वाटतोय. अगाध त्याची लीला, कधी तो सुख देतो तर कधी दुःखानं पिचायला लावतो. होय ठाकूर, देवानं नरेंद्र वर दया करावी, त्याचं दुःख हलकं करावं. पण कुठपर्यंत त्याने वाट पाहायची? हे खरं आहे की काशीच्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात कोणी उपाशी राहणार नाही, पण दुपारी गेलेल्याला कधी कधी स्वतःच्या भोजनाची पाळी येईपर्यंत संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागते. छे रे बाबा, हा परमेश्वर ईश्वर फार बेभरोशाचं कुळ आहे ते. मग काय करायचं? फक्त श्रद्धा ठेवायची, निष्ठा ठेवायची, दुसरं काय आपल्या हातात? वाट बघत बसायचं नुसतं. हे बघ, तुम्ही देव माना का न माना, तो आहे का नाही याच्यावर वाद घाला. दोन रस्ते आहेत ते वेगवेगळे. एक रस्ता आहे श्रद्धेचा, भावनेचा, निष्ठेचा, आणि दुसरा रस्ता आहे सबुरीचा, संयमाचा, मनोनिग्रहाचा. मग सबुरीचा रस्ता का नाही स्वीकारायचा? सुरेन मित्रा म्हणाले, ठाकूर, देवाचं अस्तित्व मानलं तर मग निदान त्यांचा तरी त्यानं योगक्षेम चालवला पाहिजे ना, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. अरे सुरेन, हे जग त्याची माया आहे. बुद्धिभेद होतील अशा अनेक गोष्टी इथे आहे. त्या सर्व आपल्या कल्पने पलीकडच्या आहेत, आपल्याला न समजणाऱ्या आहेत. पहा, पितामह भीष्माचार्य शरशय्येवर आहेत आणि त्याही अंतिम क्षणी मृत्यूची वाट पाहत ते श्रीकृष्णाला म्हणतात, अरे युगंधरा, वासुदेव सुता, देवाचे हे विक्षिप्त मार्ग काही मला आज अद्यापपर्यंत कळले नाही. प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा, ज्याला वेदांनी शुद्ध आत्मा म्हणला आहे, त्याला दुःखाची वादळं सतवत नाही, त्याला अग्नी भिवत नाही. देवाच्या मायाविलांना तशी कुठली संगती तुम्ही लावू शकत नाही. हे साक्षात भीष्माचार्य श्रीकृष्णाला म्हणताय मृत्यू दिसत असताना. नरेंद्र उठला, भूमीला मस्तक टेकवून ठाकूराला नमस्कार केला. मनात पुष्कळ होतं, कसं आहे दुःख तुमचं? हात दुखतो का? खांदा दुखतो का? काही त्रास होतो का? पण नाहीच जमलं. ठाकूरांचा तर हात दुखावला होता, तर नरेंद्रचं मन दुभंगलं होत. कोणी कोणाला कसं विचारायचं? अध्यात्माच्या प्रांगणात अंगणात व्यक्तिगत सुख दुःख यांची किंमत काय? आणि असलीच तर कसं म्हणावं लागेल की एकादशीच्या घरी शिवरात्र आली, म्हणजे दोघांची दुःख
समान काही विचार न करता ठाकुरांची अनुमती न घेता तडक तो बाहेर पडला, टांगा केला आणि घरी आला. व्यवहार तर काही चुकले नाही, याच्यावरूनही हल्ली वाद होतो की दिवस करायचे का नाही. त्या वादाच्या विषयात मी जाणार नाही, कारण 10वं, 11वं, 12वं, 13वं, त्याच्यानंतर श्राद्ध, त्याच्यानंतर दरवर्षी येणारे श्राद्ध, ह्या सगळा भावनेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. त्या रीतिरिवाजानुसार विश्वनाथ बाबूंचा आत्मा तर तृप्त झाला होता आणि मुक्तही झाला होता. त्यांना सद्गती लाभली आहे अशी खात्री अखंड भोजनोत्तर चापून जेवून झाल्यावर सर्व भट्टाचार्य आणि गोस्वामींनी दिली. थोडक्यात नरेनकडचं पितृकार्य आटोपलं. दानामध्ये छत्री, चामर, आरसा, धोतर, सर्व सर्व गोष्टींचं दान झालं. अगदी बडजीबुवांनी आणलेल्या त्यांच्या गायीचं गोदान त्यांनाच गायीच्या किमतीत के पैसे देऊन केलं. कशात काही कसर बाकी ठेवली नाही. व्यावहारिक द्रव्याने संपूर्ण ब्राह्मण वर्ग संतुष्ट झाला तेव्हा कुठे पुण्यश्लोक वडिलांचा आत्मा तृप्त होतासा मुक्त झाला. एका जबाबदारीतून नरेंद्र थोडासा सावरला. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. रसिक श्रोते हो, माझ्या मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मला भावलेले स्वामी विवेकानंद या त्यांचा एक जीवन प्रवास, यातून आपण पित्याच्या मृत्यूच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आणि पुढचा भाग तर जास्त करू नये, दारू नये, कारण घर फिरलं की घराचे वासे कसे फिरतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तरी मी सांगेल, भावनांना आवरा, त्याच्यावर नियंत्रण ठेवा आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM घोषवाक्यानुसार आनंदी रहा, आनंद लुटा, निदान स्थितप्रज्ञ तरी रहा. आज पुन्हा भेटू. धन्यवाद.